गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आजचा आपला जो तत्व आहे तो उद्दिष्ट। आपण इथे का आहोत याबद्दल स्पष्टता। मागच्या एपिसोड मध्ये आपण जिम्मेदारी या तत्वावर बोललो होतो। आज आपण बोलणार आहोत आपल्या जीवनाचे ऑब्जेक्टिव्स कसे आपण निर्धारित केले पाहिजे। मित्रांनो, एलिझाबेथ कुल्लर रॉस यांनी काय सांगितलंय ऐका। तुमच्या मनात दडलेली शांतता शोधायला शिका आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो हे समजून घ्या। आपल्या प्रत्येकाच्या जगण्याला एक कारण आहे। ते कारण, तो हेतू ओळखणे, स्वीकारणे व त्याचा आदर करणे ही यशस्वी लोकांनी केलेली कदाचित सर्वात महत्वाची कृती असते। आपण या जगात कशासाठी आलो आहेत हे जाणून घेण्यासाठी ते पुरेसा वेळ देतात आणि एकदा त्यांना आपल्या जीवनाचे उद्दिष्ट समजले की आवडीने व उत्साहाने ते त्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करतात। मित्रांनो, आपल्या जीवनाला जर निश्चित उद्दिष्ट नसेल तर आपले जीवन भरकटत जाते, हे लक्षात घ्या। भरकटणे आणि वाहत जाणे सोपे असते पण त्यातून काहीही साध्य होत नाही। पण जर आपल्या जीवनाला निश्चित उद्दिष्ट असेल तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होते। विशिष्ट ध्येय समोर ठेवून जगणे याचा अर्थ आपल्या आवडीची कामे करणे, आपल्याला ज्यात गती आहे ते काम करणे, जे आपल्याला महत्वाचे वाटते ते मिळवणे। जेव्हा आपली विशिष्ट ध्येयाने प्रेरित होता तेव्हा लोक, साधने व संधी आपल्याकडे आपोआप आकृष्ट होतात। याचा फायदा इतरांना देखील होतो कारण जेव्हा आपण आपल्या जीवन ध्येयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो तेव्हा आपली प्रत्येक कृती इतरांच्या उपयोगी पडते। मित्रांनो, आपण पण काही व्यक्तिगत जीवन ध्येय बनवले आहेत का? जसं की मी खूप सुंदर एक माझ्या मित्राचं उदाहरण देतो। त्यांनी आपलं जीवन ध्येय काय बनवलेलं आहे, लोकांना प्रेमाने आणि आनंदाने आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यासाठी त्यांना सहाय्य करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे। आणि हे करत असताना तो आपले सर्व कामे करीत असताना हे आपलं उद्दिष्ट पूर्ण करतो। अजून पण असे काही विधाने आहेत, अजून पण काही एक्झाम्पल्स आहेत, असे काही लोक आहेत ज्यांनी आपली जीवन उद्दिष्ट पूर्ण केलेली आहेत आणि हे पूर्ती करून ते सर्वजण स्वकर्तृत्वाने आज कोट्यवधीश बनलेले आहेत। जसे की काही एक्झाम्पल्स तुम्हाला देऊ इच्छितो। मित्रांनो, जीवन ध्येय साध्य करण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे व सक्षम बनविणे, व्यवसायाच्या माध्यमातून मानवतेबद्दलची जाणीव अधिक फुलवणे, हे सगळे उद्दिष्ट आहे मित्रांनो। तसेच देवांचा देणग्यांचा आनंदाने स्वीकार करून व देवाने निर्मिलेल्या प्रत्येक गोष्टीवर मनापासून प्रेम करून परिपूर्ण आनंदाचे एक प्रेमळ, हसतमुख, सामर्थ्यवान व उत्साही उदाहरण बनणे व त्याद्वारे देवाची सेवा करणे। तसेच आपल्या सोभोवतालचे जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करणे, दान धर्मासाठी लाखो रुपयांची देणगी देणारे लाखो कोट्याधीश निर्माण करणे, भीती, अभाव आणि हतबलता दूर करून लोकांना धैर्य, उद्दिष्ट आणि आनंदाने परिपूर्ण असे जीवन जगण्यासाठी प्रेरित व शिक्षित करणे। मित्रांनो, ब्रायन ट्रेसी यांनी काय लिहिलंय ऐका। तुमचा जीवनाचा मुख्य उद्देश ठरवा आणि या उद्दिष्ट भोवतीच तुमच्या सर्व कृती केंद्रित करा। एकदा की आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरले की मग त्या उद्दिष्टाभोवती आपण आपल्या सर्व कृती केंद्रित करू शकतो। आपली प्रत्येक कृती ही आपल्या ध्येयाशी निगडीत असली पाहिजे। जर एखादी कृती आपल्या उद्दिष्टाशी सुसंगत नसेल तर ती कृती टाळावी। मित्रांनो, मग अशी कोणती कृती आपल्याला टाळायला हवी जी आपण एक उद्दिष्ट ठेवलंय आणि आपली कृती त्या उद्दिष्टाला धरून नसेल तर मग ती कशी टाळावी? एक खूप सुंदर उदाहरण आपण विश्रांतीनंतर बघूया।
जुली लाप्साय यांनी कसं आपलं उद्दिष्ट निश्चित केलं हे खूप सुंदर उदाहरण आपल्या समोर या विश्रांतीनंतर घेऊन येतोय.

0: लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, गर्व आहे मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत आपलं स्वागत आहे आपल्या शो मध्ये। त्याचं नाव आहे रंग नवे। विश्रांतीच्या आधी आपण कृती आणि त्याच्या मागे लपलेले कारण याबद्दल बोलत होतो, त्याचबरोबर आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत, जुली लापलाय। मित्रांनो, आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी ध्येयाचे होकायंत्र नसेल तर आपली उद्दिष्ट व कृती सफल होणे अवघड आहे। आपण चुकीच्या भिंतीला शिडी लावली आहे की काय हे कळण्यासाठी कोणी शिडी पूर्ण चढून तर जात नाही। जुली लापलाय जेव्हा लहान होती तेव्हा तिला प्राण्यांचे प्रचंड वेळ होते। साहजिकच, जुली तू पशुवैद्य झाली पाहिजेस, तू एक चांगली पशुवैद्य होशील, तू तेच केले पाहिजेस, अशी वाक्य ऐकतच ती लहानाची मोठी झाली। त्यामुळे तिने जेव्हा विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा तिने जीवशास्त्र, शरीर रचनाशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय निवडले आणि पशुवैद्य होण्यासाठी अभ्यास सुरू केला। रोटरी दूतावासाची शिष्यवृत्ती मिळाल्याने इंग्लंडमधील मँचेस्टर इथे करण्याची संधी मिळाली। कुटुंबापासून दूर शिवाय शिक्षकांचं कुठलंही दडपण नसताना, जीवशास्त्राच्या पुस्तकांच्या गराड्यात बसलेली असताना तिच्या मनात अचानक विचार आले, तुला माहिती आहे माझी अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे, माझी अशी दयनीय अवस्था का झाली, मी काय करते, मला मुळी पशुवैद्य व्हायचं नाहीये। मग जुलीने स्वतःला विचारले, अशी कोणती नोकरी आहे जी मी पगार नसला तरी आनंदाने करेन पण प्रत्यक्षात ती मला पगारही देईन। पशुवैद्याची नोकरी तर नक्कीच नाही, ही नोकरी योग्य नाही। मग तिच्या पूर्वायुष्यातील कोणकोणत्या कृतींनी तिला सर्वाधिक आनंद मिळून दिला हे ती आठवू लागली आणि तिला एकदम आठवले, युवक नेतृत्व शिबिरामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करताना तिला मनापासून आनंद झाला होता। शिवाय त्यापूर्वी विद्यापीठातील संवाद व नेतृत्व विषयक अभ्यासक्रम ऐच्छिक विषय म्हणून घेतले होते, तेव्हाही तिला ते खूप आवडले होते। हे माझ्या लक्षात कसं आलं नाही, मी आता पदवीच्या चौथ्या वर्षाला आहे आणि आता माझ्या लक्षात येते की माझा रस्ता चुकलाय, माझ्या समोर हा पर्याय नेहमी दिसत होता पण मी त्यांच्याविषयी विचार करण्यासाठी कधी वेळच काढला नाही। या नव्या साक्षात्काराने प्रेरित होऊन जुलीने तिच्या इंग्लंडमधील उर्वरित वास्तव्यात संभाषण व माध्यम सादरीकरण या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केले। ती जेव्हा विद्यापीठात परत आली तेव्हा विद्यापीठात प्रशासनाला तिने नेतृत्व विकास या विषयाचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रयत्नपूर्वक राजी केले। पदवीधर व्हायला तिला 2 वर्ष उशीर झाला पण दरम्यानच्या काळात तिने पेटॉगनसाठी नेतृत्व प्रशिक्षण व विकास विभागाची वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले। तिने मिस व्हर्जिनिया USA स्पर्धा जिंकली आणि त्यामुळे 2002 सालातील बहुतेक काळ तिला संपूर्ण व्हर्जिनिया राज्य फिरण्याची व लहान मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। अगदी अलीकडेच तिने रोल मॉडेल्स अँड मेटर्स फॉर यूथ फाउंडेशनची स्थापना केली आहे। लहान मुलांसाठी एकमेकांसाठी आदर्श उदाहरण, रोल मॉडेल कसे बनावे याचे प्रशिक्षण ती या संस्थेमार्फत देत असते। आपले ध्येय जर स्पष्ट असेल तर आपली जीवनात किती मोठी झेप घेऊ शकतो याचा ती पुरावाच आहे। मित्रांनो, बघितलं, जुलीने आपल्या मनाला विचारलं कुठं मिस करत आहो आणि तिला उत्तर मिळालं। मित्रांनो, अंतर्मनाची साद ऐकण्यातच खरा आनंद आहे। या विषयावर आपण बोलूया एका विश्रांतीनंतर। घेऊया एक विश्रांती।

स्वागत आहे मित्रांनो विश्रांतीनंतर. विश्रांतीच्या आधी आपण अंतर्मनाबद्दल बोलत होतो. मित्रांनो, अंतर्मनाची साध ऐकण्यातच खरा आनंद आहे. डेम रिबेका वेस्ट यांनी काय सांगितलंय याबद्दल ऐका मित्रांनो. आपल्या स्वतःच्या इच्छांशी प्रामाणिक राहणे हे व्यक्तीचे कर्तव्य आहे. आपण आपल्या आंतरिक इच्छांना शरण गेले पाहिजे. आपल्याला जन्मताच एक आंतरिक मार्गदर्शन यंत्रणा लाभलेली असते. ही यंत्रणा आपल्या प्रयोजनानुसार वागताय की नाही हे आपल्याला मिळणाऱ्या आनंदाच्या प्रमाणावरून आपल्याला सांगत असते. ज्या गोष्टीतून आपल्याला सर्वोच्च आनंद मिळतो ती गोष्ट आपल्या ध्येयाला पूरक असते. जर आपल्याला आपले प्रयोजन शोधायचे असेल तर ज्या त्यावेळी आपल्या अतिशय आनंद झाला किंवा छान वाटलं अशा प्रसंगाची यादी करा. या प्रसंगामधील समान धागे कोणते, या अनुभवातून आपल्याला जगण्यासाठी एखादा मार्ग सापडतोय का? मित्रांनो, पॅट विलियम्स हा ओरलँडो मॅजिक बास्केटबॉल संघाचा वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. त्याने 36 पुस्तके लिहिली आहेत. तसेच तो एक व्यावसायिक वक्ता देखील आहे. जेव्हा त्याला विचारले की तुझ्या मते यशस्वी होण्याचे सर्वात मोठे रहस्य कोणते, तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला कोणते काम मनापासून आवडते ते शक्य तितक्या लवकर ओळखा आणि मग तेच काम आपल्या उपजीविकेचे साधन कसे बनेल या विचारांवर लक्ष केंद्रित करा. पॅटला लहानपणापासून खेळ, विशेषतः बेसबॉल आवडायचा. जेव्हा त्याचे वडील पहिल्यांदा त्याला फिलाडेल्फिया येथे बेसबॉल खेळायला घेऊन गेले तेव्हा तो बेसबॉलच्या प्रेमातच पडला. न्यूयॉर्क टाइम्स मधील क्रीडाविषयक बातम्या वाचून तो वाचायला शिकला. मोठेपणे आपण खेळामध्येच करिअर करणार आहोत हे त्याला माहीत होते. त्याने प्रत्येक क्षण त्यासाठीच खर्च केला. त्याने बेसबॉलचे पत्ते गोळा केले, खेळात भाग घेतला व शाळेच्या वार्तापत्रातील क्रीडा विभागाचे लेखन केले. नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर फिलाडेल्फिया 76ers बास्केटबॉल संघासाठी नोकरी केली. NBA ने जेव्हा ऑरलँडोला विस्तारित संघाचे विशेषज्ञ देण्याचा विचार सुरू केला तेव्हा पॅटने तिथे आपली बाजू हिरिरीने मांडली. आता पॅटने साठी गाठली आहे आणि गेली 40 अधिक वर्षे तो त्याच्या आवडीचे काम करतो आहे. त्यातला प्रत्येक क्षण त्याने आनंद घेतलाय. आपल्याला सर्वात जास्त आनंद कोणत्या कामात मिळतो हे जर आप स्पष्टपणे कळाले तर आपले ध्येय आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसू लागते. मित्रांनो, आपल्या उद्दिष्टाशी प्रामाणिकपणे राहणे. एकदा आपण आपले जीवन ध्येय ठरवले आणि लिहून काढले की दररोज विशेषतः सकाळी ते वाचा. जर आपल्याला कलात्मक दृष्टी असेल त्या जीवन ध्येयाचे सार सांगणारे एखादे चित्र अगर प्रतीक रेखाटा आणि फ्रीजवर, टेबलासमोर किंवा पलंगाजवळ किंवा दिवसभरात अनेकदा आपल्याला सहज दिसेल अशा कोणत्याही ठिकाणी अडकवा. यामुळे आपले ध्येय सतत आपल्या नजरेसमोर राहील. आपले जीवन ध्येय ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे थोडा वेळ काढा आणि शांत वेळेत आपल्या मनाचं प्रतिबिंब पहा. म्हणजेच ध्यान धारणा, मनन चिंतन. त्या शांततेत स्वतःला एक प्रश्न विचारा, माझा जगण्याचा उद्देश काय, या विश्वात माझ्या वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका कोणती. या प्रश्नाचे उत्तर शोधू नका.

0: केलेले नाहीत किंवा बनवले नाहीत ते शोधावे आणि त्याच्यावर लगेच आपण कृती करावी। हे माझ्यासाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी हे करणं खूप अत्यंत आवश्यक आहे। आपले उद्दिष्ट हे आपल्यासाठी आणि आपल्यामुळे सर्वांसाठी हितकारक असतील असा तो उद्दिष्ट असायला हवा। मित्रांनो, आजचा आपला एपिसोड उद्दिष्ट या कृतीवर होता। असाच नवीन कृती आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत।
1: आनंदाचे सुर, पुण्याचा नाद, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताना ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वर संध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आजच्या भागामध्ये सुरुवातीला जी ट्यून ऐकली असेल त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतं वाद्य आपण जाणून घेणार आहोत। बरोबर आहे, आज आपण बासरी हे वाद्य घेणार आहोत। तसेच ज्या ज्या गाण्यामध्ये बासरीचा वापर केला गेला आहे तशी गाणी सुद्धा आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत। नंबर एक, 1964 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1958 साली प्रदर्शित झालेल्या एका अमेरिकी चित्रपटाचे रूपांतर आहे। नंबर दोन, 1964 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो LV प्रसाद यांनी दिग्दर्शित केला होता आणि यांच्याच नावाने हैदराबादमध्ये एक मल्टीप्लेक्स सुद्धा आहे, याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूयात आजच्या भागाला। स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोनी यांचं तसेच सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो।
1: नमस्कार।
0: बासरी नेमकं काय आहे, त्याचा काय इतिहास तुमच्याकडे आहे, काय सांगाल?
1: बासरी हे मला वाटतं सर्वात लोकप्रिय वाद्य असेल। बांबूपासून बनवलेलं हे अगदी साधं सोपं वाद्य, यालाही सुशीर वाद्य म्हणजेच विंड इन्स्ट्रुमेंट या कॅटेगरीतच आपण बसवतो। असं म्हटलं जातं की प्राचीन काळी आदी मानवाला चाकाचा शोध लागण्याच्याही आधी बासरीचा शोध लागला होता, बरं का? जगभरात बासरीसारखी फुंकून वाजवण्याची विविध वाद्य आढळतात। इंग्लिशमध्ये याला आपण फ्लूट असं म्हणतो। अगदी लोकप्रिय वाद्य आहे आणि श्वास फुंकण्यासाठी याला एक छिद्र असतं। बोटं ठेवून स्वर वाजवण्यासाठी अजून 6 छिद्र। बासरीचे 2 प्रकार असतात, बरं का? एक म्हणजे उभी बासरी, ती सरळ तोंडासमोर धरून वाजवली जाते। तिचं टोक आपल्या तोंडाला चिकटवून ते वाजवतात। ही वाजवायला थोडी सोपी असते म्हणून लहान मुलं वाजवतात किंवा जत्रेत वगैरे लोकगीतं त्याच्यावर वाजवतात। तिथे अनेक वेळेला उभी बासरी आपल्याला बघायला मिळते। शास्त्रीय किंवा भावसंगीतात वापरतात ती आडवी बासरी। ती थोडी वेगळी असते, ती आपल्या तोंडापासून थोडीशी दूर धरून मोजका श्वास तिच्यात फुंकला जातो। विशिष्ट प्रकारचा बांबूच बासरीसाठी लागतो आणि तो थोडासा दुर्मिळ असतो, बरं का? म्हणून पंडित केशव गिंडे यांनी लाकडाबरोबर PVC पाईप जोडून एक नव्या प्रकारची बासरी सुद्धा तयार केली आहे आणि त्यांचे आणि त्यांच्या बासरीचे नाव एक जागतिक कीर्तीला पोचलेले आहे। ऋषी, खरं तर बासरीबद्दल खूप खूप बोलण्यासारखं आहे, पण त्यापूर्वी आपल्या श्रोत्यांना एक मस्त गाणं ऐकव ना।
0: हो नक्कीच ताई, गाणं सुद्धा खूप छान आहे, श्रोत्यांना जे गाणं ऐकणार होत। श्रोते, मी म्हणालो होतो की 1964 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट आहे जो 1958 साली प्रदर्शित झालेल्या एका अमेरिकी चित्रपटाचे रूपांतर आहे। श्रोते, 1958 साली एक अमेरिकी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते द प्राऊड रिबेल। आणि ह्या चित्रपटाचं रूपांतर केलेला हिंदी चित्रपट 1964 साली प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते दूरगगन की छाव में। आणि ह्या चित्रपटामध्ये एक 11 वर्षाचा बालकलाकार मुलगा ज्यांनी पडद्यावरती पदार्पण केले त्या बालकलाकाराचं नाव होतं अमित कुमार। अमित कुमार म्हणजेच आपले किशोर कुमार यांचे चिरंजीव। ह्याच चित्रपटामधनं त्यांनी चित्रपटसृष्टीची कारकिर्द सुरू केली। आपण आता जे गाणं ऐकणार आहोत त्या गाण्याची सुरुवातीची जी ट्यून आहे बासरीवरती वाजवलेली ती अमित कुमार यांनीच वाजवलेली आहे। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत आज चल के तुझे।

0: ताई, गाणं ऐकत असताना निसर्गाशी एकरूप झाल्यासारखे वाटले. ज्या लोकांना हे गाणं आवडत असेल त्यांना वाटलं असेल की आपण निसर्गाशी एकरूप झाल्यामुळे आवडत असेल, तर नेमकं याची खासियत काय जरा सांगाल का या गाण्याच्या संदर्भातली?
1: हो, हे गाणं असं आहे की आपण ज्यांनाही विचारतो त्यांना हमखास आवडतच. एकतर खासियत ही आहे की किशोर कुमार यांचा स्वर्गीय आवाज आणि दुसरं त्यातली सुमधूर बासरी. खरं सांगायचं तर या गाण्यातल्या साधेपणामुळे ते लगेच ऐकणाऱ्याच्या हृदयालाच भिडतं. खरं तर आपली बासरी अशीच अगदी साधी आहे बरं का, सर्वात साधं वाद्य असं म्हणता येईल का? पहा ना, बासरीत कोणताही धातू नाही, प्राण्याचं चामडं नाही, खुंट्या तार असं बाहेरून जोडलेलं काहीच नाही. ही फक्त बांबूच्या झाडापासून बनली आहे आणि तिच्यामध्ये आपले स्वतःचे श्वास फुंकून तिला वाजवलं जातं. वनातून जेव्हा वारा वाहतो ना, तेव्हा त्याचा आवाज हा शीळ घातल्यासारखा किंवा बासरीसारखाच येतो. इतकं हे निसर्गाशी एकरूप असलेलंच वाद्य आहे. आपल्या आयुष्यात इतकी कॉम्प्लेक्सिटी झाली आहे ना ऋषी, की त्या बासरीचा साधेपणा माणसाला हवा हवासा वाटतोच. शायरीच्या भाषेत सांगायचं झालं ना, तर बासरीमध्ये एक सुकून असतो, नाही का?
0: बरोबर आहे
1: ऋषी. असंच एखादं साधं सुधं पण मनावर मोहिनी घालणारं गाणं श्रोत्यांना ऐकव ना.
0: नक्कीच ताई, श्रोत्यांची फरमाइश पूर्ण करणं हे रेडिओ जॉकीचं कामच आहे, नाही का? चला तर मग ऐकूयात आजच्या भागातलं दुसरं गाणं. श्रोत्यो, ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक अभंग लिहिलेले आहेत जे अत्यंत साधे वाटतात पण त्याचा अर्थ खूप खोल आहे बरं. हा, मी आता पुढचा अभंग तुम्हाला ऐकवणार तोही असाच आहे. या अभंगात माऊली आपल्या मनात निर्माण झालेल्या माया किंवा भ्रामक जगाबद्दल बोलत आहेत. फुले गोळा करताना उरलेल्या कळ्या पूर्णपणे फुलल्या आहेत. फुले गोळा करणे म्हणजे आनंद आणि दुःख अनुभवण्यात आपले पूर्ण भोग आहे, जे भ्रामकही आहे. आणि कळीच्या बहरला पूर्ण बहरलेल्या मायेचा संदर्भ दिला आहे. मी दारात लावलेले छोटे चमेलीचे रोप कालांतराने गगनाला भिडले आहे, म्हणजे जन्मानंतर या मायेत आपण अधिक रमून जातो. जीवनाचा हा भ्रम आपण मृत्यू आणि जीवनाच्या लाखो चक्रांमधून टिकणारे सत्य मानतो. आता माझ्या मनाच्या धाग्याने मी या चमेलीच्या फुलांचा हार बनवला आहे, म्हणजे मी ही माया किंवा ऐहिक अस्तित्व म्हणजेच जस्मिनीची फुले वापरून भगवान विठ्ठलाची पूर्ण भक्ती केली आहे. फुलांचा वापर करून हार घालण्याची क्रिया भक्ती किंवा भक्तीचे प्रतीक आहे, असे या अभंगातून ज्ञानदेव माऊलींनी सांगितलेले आहेत. या अभंगाला तितकीच हळुवार आणि संत चाल पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लावली आहे. गोरख कल्याण रागातील ह्या चालीला आपल्या आवाजाने लता दिदी यांनी अजरामर केलेला आहे. चला तर मग हे ऐकूयात पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत मोगरा फुलला.

0: ताई बासरी आपण म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो कृष्ण, कन्हैया, गोविंदा, गोपाला असे अनेक रूप, अनेक नावं या श्रीकृष्णाची आहेत. तर त्याच्या हातात बासरी का असते याची काही आख्यायिका आहे का?
1: हो आहे. तर भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना आपला सखा वाटतो. त्या श्रीकृष्णाची ही सखी बर का, म्हणजे मुरली. जेव्हा या बासरीची धून वाजायची ना, तेव्हा गोप, गोपिका, गाई, अगदी रानातले सगळे पशु पक्षी सुद्धा भान हरपून ऐकत राहायचे. त्याचं नावच बन्सीधर. जसा श्रीकृष्ण पूर्ण पुरुष मानला जातो, म्हणजे पहा हा, गोकुळात खोड्या काढणारा, तरी भांडण न करता जीव गुंतवायला लावणारा, प्रत्येक गोप गोपींना जो आपला वाटतो तो श्रीकृष्ण फक्त चॉकलेट हिरो नाहीये काही तर तो तितकाच शूरवीर आहे. त्याच्यात नेतृत्व गुण आहेत आणि तोच जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातनं मुक्ती देणारा महान तत्वज्ञानी पण आहे. पहा ना, एकाच अवतारात सगळी रूप. आपली बासरी पण तशीच नाही का? आपल्या श्रोत्यांना ऐकवूया एखाद्या राधाकृष्णाचं गाणं आणि त्यानंतर बासरीच्या इतर आविष्कारांकडे पण जाऊया.
0: नक्कीच. ताई, आज आपल्या ह्या भागामध्ये खूप सुरेख अशी माहिती तुम्ही श्रोत्यांना देत आहात. ऐकूयात आपल्या आजच्या भागातलं तिसरे गाणे. श्रोतो, 1964 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एलवी प्रसाद यांनी दिग्दर्शित केला होता? श्रोतो, 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं बेटी बेटे, आणि हा चित्रपट एलवी प्रसाद यांनी दिग्दर्शित केला होता. मगाशी तुम्हाला म्हणाला पण होतो की हैदराबाद मध्ये ह्याच व्यक्तीच्या नावाचं एक मल्टीप्लेक्स सुद्धा आहे आणि त्याला म्हटलं जातं प्रसाद आयमॅक्स. हे जर का तुम्ही हैदराबादला जर का तुम्ही गेलात कधी, तर नक्की ह्याला आवर्जून भेट देऊन या. तिथला आसपासचा परिसर सुद्धा खूप छान आहे. चला तर मग ऐकूयात हे पुढचं गीत. चित्रपटाचं नाव तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेटी बेटे आणि गाण्याचे बोल आहेत राधिकेतूने बन्सी चुराई.

0: ताई, आतापर्यंत तुम्ही आम्हाला बासरी म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचा इतिहास काय आहे, त्याचं नातं श्रीकृष्णाबरोबर कसं जोडलेलं आहे, याच्या संदर्भातलं तुम्ही आम्हाला सांगितलं. तर आता आपण थोडस म्युझिक थेरपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कडे वळूयात. ही जी बासरी दिसायला खूप अशी साधी वाटते जसं तुम्ही मगाशी सांगितलं, पण हे म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केले जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही सांगाल का?
1: हो, नक्कीच. म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांचे आवडती वाद्य, आवडते गायक, वादक यांची माहिती आधी करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती करून घेतली जाते. बासरी त्यांची आवडती असेल तर सर्वात प्रथम दोन नावं तोंडात येतात, बरं का? एक म्हणजे साक्षात हरीचा प्रसाद घेऊन सृष्टीवर अवतरलेले पंडित हरिप्रसाद चौरसिया.
0: वा, काय उपमा दिली तुम्ही, खूप छान उपमा दिली, मस्त.
1: ते 90 च्या दशकात रेकी हिलिंगसाठी बासरी

0: चा खास अल्बम घेऊन आले होते बरं का.
1: अच्छा.
0: जो अतिशय प्रसिद्ध झाला होता. अस्वस्थ मनाला शांत करणारा हा अल्बम आहे. यामुळे ऐकणाऱ्याच्या स्ट्रेस लेवल्स खाली यायला मदत होते. आणि दुसरं नाव म्हणजे पंडित रोणू मुजुमदार यांनी आणला आहे फ्लूट म्युझिक फॉर प्राणायाम हा अल्बम. त्यामुळे श्रोत्यांना शांत तर वाटतंच पण त्यांचा उत्साह देखील वाढतो. त्यात बॅकग्राऊंडला वाहणारं पाणी, मुक्तपणे कूजन करणारे पक्षी असे आवाजही आहेत. ऋषी, आपल्या श्रोत्यांना असं एखादं गाणं ऐकव ना ज्याच्यात एखाद्या प्राण्याचा किंवा पक्षाचा किंवा असा कोणाचा आवाज बासरीवर वाजवला असेल.
2: नक्कीच ताई, पुढचं गाणं त्याच संदर्भातलं सिलेक्ट केलेलं आहे. श्रोतो, जो अभंग ऐकणार आहोत हा अभंग ज्ञानेश्वर माऊलींच्या साधना काळातील आहे. माऊलींनी आवाहनपर हा अभंग रचला आहे. यात साधकाने आपली साधना समाधान देणारी बनण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे अतिशय कलात्मक पद्धतीने माऊलींनी ह्या अभंगात सांगितलेलं आहे. सर्व परिस्थितीत समाधान हे सर्वांचं साध्य आहे आणि आपली साधना ह्या साध्याप्रत पोचण्यासाठी मानव देह हे माध्यम आहे. या देहरूपी रथावर आरूढ होऊन जीवशिवाप्रत पोचण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपल्याला मनाचा स्वभाव माहित आहे. सतत इकडून तिकडे तिकडून इकडे भ्रमण करते ते मन. आणि म्हणूनच मनाला सतत ऋणुझुणू करणाऱ्या भ्रमराची उपमा दिली आहे. जोपर्यंत मन एका ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत जीवाला समाधान नाही. अकारण नको तिथे भ्रमण करणे हा मनरूपी भ्रमराचा सर्वात मोठा अवगुण आहे. हा अवगुण सोडण्याचं आवाहन करताना माऊलींनी म्हटलं आहे, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हा अभंग आजही प्रत्येक घरात ऐकला जातो. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेली यमन रागातील चाल आणि लता दिदींनी त्यांच्या अलौकिक स्वरामध्ये हे गाणं प्रत्येक मनात घर करून राहिलेलं आहे. चला तर मग ऐकूयात हा पुढचा अभंग. तुम्ही श्रोत्यांनी ओळखलंच आहे, गाण्याचे बोल आहेत ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा.

0: श्रोतो अशाच इंटरेस्टिंग माहिती त्याचबरोबरची सुरेख गाणी उदाहरणादाखल 1954 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो तमिळ भाषेमध्ये डब करण्यात आला होता काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्सवर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की जोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.
0: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतो. ताई कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि उत्तरार्धाची सुरुवात करत असताना मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मगाशी आपण हे जे ऋणुजुण रे भ्रमर आहे गाणं आपण श्रोत्यांना ऐकवलं, तर या गाण्यामध्ये भ्रमराचा जो आवाज आहे तो बासरीवरती वाजवलेला आहे, तर त्याचा ह्या थेरपीशी काही संबंध आहे का?
2: हो, ऍक्च्युली ना म्युझिक थेरपीमध्ये भ्रामरी किंवा भ्रमराचा आवाज हा माणसानी स्वतःच्या नाकाचा आणि तोंडाचा वापर करून काढणे याला भरपूर महत्व आहे. फक्त एवढंच आहे की एकदा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडनं भ्रामरी शिकून मगच त्याचा प्रयोग केला पाहिजे. जेव्हाही तुम्ही नाकाने आणि तोंडाने हा या प्रकारचा आवाज काढता त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचं क्लेन्झिंग किंवा शुद्धीकरण याचा अनुभव प्रत्येकाला येतो. तसंच बासरी वाजवायला देखील श्वासावर उत्तम कंट्रोल लागतो, बोटांवरही कंट्रोल लागतो आणि फुंकून वाजवायचं असल्यामुळे छातीमध्ये हवा भरून घेता यायला हवी. हे नीट मार्गदर्शनाखाली केलं तर साधारणपणे प्राणायामासारखा परिणाम हा मिळतो. आणिक एक खासियत अशी की बासरी ही ख्याल गायकी पद्धतीनेही वाजवता येते, म्हणजे आधी अगदी हळू स्लो आणि नंतर त्याची लय म्हणजेच त्याचा स्पीड हा हळूहळू वाढवत नेला जातो. आणि बासरी तंतुवाद्यासारखी बिनकारी पद्धतीनेही वाजवता येते, म्हणजेच आलाप जोड झाला या पद्धतीने देखील. इतकी विविधता याच्यात आणता येते. पंडित राजेंद्र प्रसन्न हे महान बासरीवादक तितक्याच ताकदीनी बासरी पण वाजवतात आणि सनई पण वाजवतात. असे बासरीचे अनेक आविष्कार आहेत.
0: त्याचे आणखीन काही आविष्कार आहेत का बासरीचे?
2: हो, आपण जसं पाहिलं की हा श्रीकृष्ण म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे आहेत, तसंच त्याच्या हातातली जी बासरी आहे ना तिचेही अनेक आविष्कार किंवा त्या आविष्कारांना अनेक कंगोरे आहेत. पहा ना, जशी ही बासरी सुमधूर आहे, अगदी कोमल स्वर काढते, हृदयाला भिडते, तशीच ती अतिशय स्फूर्ती पण देते, उत्साह पण वाढवते. हे माहिती आहे का? पहा, म्हणजे सैन्याचा किंवा पोलिसांचा बँड असतो ना, त्याच्यात हमखास बासरी असते, पण ती असते उभी बासरी. अनेक वेळेला बँडमधली बासरी धातूची असते, म्हणजे पहा जी बासरी सिलसिलामधल्या नीला आसमा सो गया मध्ये गहिरी होत जाणारी रात्र आणि तसंच गहिर प्रेम व्यक्त करते ना, तीच बासरी सैनिकाला मात्र स्फुरण चढवते. आणि तीच बासरी ना बोले ना बोले ना बोले रे मध्ये अवखळ रुसवा फुगवा असं दाखवते. गरब्यामध्ये सगळ्यांची पावलं तालात नृत्य करायला जी लावते ती पण बासरीच. ती आता ऐकूया.
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांना सांगताय. श्रोते, आता वेळ झाली आपल्या पुढच्या गाण्याकडे वळायची. विश्रांतीच्या आधी तुम्हाला मी म्हणालो होतो की 1954 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो तमिळ भाषेमध्ये डब करण्यात आला होता. श्रोतो 1954 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं नास्तिक आणि हा चित्रपट तमिळमध्ये डब करण्यात आला आणि 1962 साली मधाधिपती मगल या नावाने प्रदर्शित झाला होता. गाण्याची सुरुवात काही बायका घागरा चोली नेसून डोक्यावर घागर घेऊन नाचत आहेत. बासरी ऐकू येते आणि हिरोईन मधोमध हाराच्या घातलेल्या वेणीमधून येत आहे, गाणे म्हणायला सुरुवात करत आहे. गाण्याचे बोल आहेत काना बजाय बासुरी. ऐकूयात नास्तिक चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: ताई हे आता आपण गाणं ऐकवत असताना श्रोताना मला एक डोक्यामध्ये एक प्रश्न पडला की बंदिनी म्हणून एक चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये एच डी बर्मन यांनी एका गाण्यामध्ये वासीचा वापर केलाय. त्या गाण्याचा जो मूड आहे तो अगदीच गंभीर आहे, नाही का? त्याच्यावर तुम्ही काय सांगाल?
1: अगदीच गंभीर आहे. पहा ना, विरहामुळे मनावर ओरखाडे पडलेली नायिका ही प्रवास करत असताना अनपेक्षितपणे तिचा प्रियकर समोर दिसतो आणि त्या क्षणी तिच्या सगळ्या भावना उचंबळून येतात. बासरी हे या प्रसंगाला सुद्धा अगदी मिळतं जुळतं असं वाद्य आहे, कारण कमीत कमी वाद्यांमध्ये भावनांचा कोलाहल व्यक्त करायचा असेल तर बासरीच हवी, नाही का? अगदी बिना मेकअपची नायिका आणि आजारी असलेला नायक, त्या दोघांची कंगाल परिस्थिती यातला साधेपणा बासरी अगदी उत्कटपणे दाखवते, त्यामुळे ऐकणाऱ्याच्या डोळ्यातही पाणी येतं. आणि कोंडमारा झालेल्या भावना असतात ना, त्या मोकळ्या व्हायला अश्रूंमुळे वाट मिळते.
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांना सांगताय. श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या पुढच्या गाण्याकडे व्हायची. श्रोतो, 1963 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका बंगाली कादंबरीवर आधारित होता? श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं बंदिनी. आणि हा चित्रपट जरासंध म्हणजेच चारुचंद्र चक्रवर्ती यांच्या तामसी या बंगाली कादंबरीवर आधारित होता. कदाचित मी मगाशी विश्लेषण करत असताना, प्रश्न विचारत असताना गंभीर गाणं याचा उल्लेख केला होता. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं पण असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. चला तर मग ऐकूयात बंदिनी या चित्रपटातलं मोरे माझी हे गीत.

0: तो तुम्हाला आमच्या या कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत जरूर संपर्क करू शकता. मोबाईल क्रमांक तुम्ही लिहून घ्या. आमचा मोबाईल क्रमांक आहे 7414999185. परत एकदा सांगतो 7414999185. श्रोतो जाता जाता छानस गाणं तुम्हाला मी सोडून जातोय. मराठी गाणं आहे, चित्रपटाचं नाव आहे साधी माणसं. गाण्याचे गीतकार आहेत जगदीश खेवडकर, संगीतकार आहेत आनंद घन आणि स्वरसाथ चढवलेला आहे लता मंगेशकर यांनी. गाण्याचे बोल आहेत आयरणीच्या देवा तुला. ह्याच्यामध्ये सुद्धा सुरेख बासरी अगदी सुरुवातीपासून आणि मध्ये मध्ये सुद्धा वापर केलेला आहे. चला तर मग अशाच वेगळ्या वाद्यांसह आपली पुढच्या भागात भेट होईलच. माझा म्हणजेच आरजे ऋषीचा आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: चा निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: ये गंगा राम की समझ।
1: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं।
2: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला।
1: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं।
3: लकडी की काठी, काठी पे घोडा।
1: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं। त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध।
1: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा।
5: पहला नशा, पहला खुमार।
1: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: बात पुरानी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना।
2: बात पुरानी बड़ी सुहानी
1: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।
3: नमस्कार रसिक मित्रांनो, 107.8 FM पुणेरी आवाज या रेडिओ वाहिनीवरून मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, सिनेमाच्या बेपत्ता युगात जेव्हा त्याच्या गोल्डन इरात आपण जातो त्यावेळेला कितीतरी आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी आपल्या दृष्टीपथात येतात। त्या चित्रपटाकडे, त्या गाण्याकडे, त्या प्रसंगाकडे आपण वेगळ्या नजरेने पाहू शकतो। ह्या ज्या काही गमती जमती असतात ह्या सांगण्यासाठी आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या सिनेमांचा, त्याच्या गाण्याचा, त्याच्या मेकिंगचा आढावा घेत असतो। मित्रांनो, आज मी आपल्याला सांगणार आहे अभिनेत्री मधुबाला हिच्या हातून एक सिनेमा कसा निसटला ते। मित्रांनो, B.R. चोप्रा भारतीय सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव, यांनी 1957 साली नया दौर हा सिनेमा तयार करायचं ठरवलं। या सिनेमाची कास्टिंग सुरू झाली। अभिनेता दिलीप कुमारची नायिका म्हणून मधुबालाला साईन करण्यात आलं, काही चित्रीकरण देखील झालं, सर्व व्यवस्थित चालू होतं। पण या सिनेमाचं आउटडोर शूटिंग इटारसी जवळ बुधनी या गावी व्हायचं होतं। मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच असेल किंवा माहीत असेल की त्या काळात 1955-56-57 या काळामध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेम प्रकरणाची थोडीशी सुरुवात झाली होती। दोघं एकमेकांना मनापासून आवडत होते, सर्व काही व्यवस्थित चाललं होतं। पण मधुबालाचे वडील यांना यांचा ह्या प्रेमाला खूप विरोध होता। त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की नया दौर या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईच्या बाहेर खूप लांब इटारसीला होणार आहे आणि तिथे दिलीप कुमार आणि मधुबाला एकत्र येतील या भीतीने त्यांनी तिला परवानगी नाकारली। B.R. चोप्रांनी सगळ्या पद्धतीने समजून सांगितलं अब्बाजान यांना, पण ते काही केल्या तयार नव्हते। ते म्हणत होते तुम्ही इथेच मुंबईमध्ये सेट तयार करा आणि चित्रपटाचं शूटिंग करा। अशी विचित्र अट B.R. चोप्रा यांना काही आवडली नाही। बाह्य चित्रीकरण थांबून राहिलं, शूटिंग खोळंबून राहिलं, काही मार्ग निघाला। शेवटी B.R. चोप्रांनी एक कटू निर्णय घेतला, त्यांनी मधुबालाला आपल्या सिनेमातून काढून टाकलं। मधुबालासारख्या अभिनेत्रीला सिनेमातून काढून टाकलं ही त्या काळात मोठी ब्रेकिंग न्यूज होती। त्यावेळेला मधुबालाचे वडील अब्बाजान हे जास्त चिडले, त्यांनी सरळ B.R. चोप्रांना कोर्टात खेचले। मग कोर्टात ट्रायल सुरू झाली, कोर्टात सुनावणी सुरू झाली। दिलीप कुमारला देखील त्यात साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं आणि त्या साक्षीमध्ये दिलीप कुमार यांनी कबूल केलं की यस, माझं मधुबालावर प्रेम आहे। त्या कोर्टाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी सगळ्या वर्तमानपत्रांनी मोठ्या ठळक अक्षरात छापली की दिलीप कुमारनं मधुबालावरचं प्रेम जगजाहीर केलं। केस काही दिवसानंतर निकालात लागली, मधुबालाच्या जागी बी आर चोप्रा यांनी वैजयंतीमालाला घेतली. पण ते घेण्यापूर्वी त्यांनी परत एक गंमत केली. स्क्रीन नावाचं एक साप्ताहिक होतं त्यावेळेला, तर त्या साप्ताहिकात त्यांनी नया दौरची मोठी जाहिरात टाकली. त्यात दोन फोटो त्यांनी टाकले मोठे, एक मधुबालाचा आणि दुसरा होता वैजयंतीमालाचा. मधुबालाच्या नावावर त्यांनी एक मोठी फुली मारली आणि वैजयंतीमालाच्या नावापुढे टिक केले आणि खाली त्याला टायटल दिलं वैजयंतीमाला इन अँड मधुबाला आउट. आता मधुबालाच्या अब्बाजानला ही परत टीका झोंबली खूप. त्यांनी पुढच्या आठवड्याच्या स्क्रीनमध्ये मधुबालाच्या येणाऱ्या सिनेमाच्या मोठ्या जाहिराती टाकल्या, म्हणजे त्याचे नावं टाकली त्यांनी की मधुबालाचे हे हे सिनेमे येत आहेत. आणि त्यात सगळ्यात शेवटी त्यांनी नया दौरचं नाव लिहिलं आणि त्याच्यावर मोठी फुली मारली. वैजयंतीमालाला घेऊन सिनेमा पूर्ण झाला, सुपरहिट झाला. तुम्हाला देखील त्यातली सगळी गाणी ठाऊक असतील नया दौरमधली. आणि आत्ता 2-3 वर्षापूर्वी हा सिनेमा रंगीत होऊन परत एकदा प्रदर्शित झाला होता आणि आता यूट्यूब वगैरे चॅनलवर आपल्याला हा रंगीत सिनेमा देखील पाहायला मिळतो. बाह्य चित्रण खूप चांगलं झालं होतं. लिबर्टी या मुंबईच्या मोठ्या थिएटरमध्ये त्याचा प्रीमियर झाला आणि या प्रीमियरला बी आर चोप्रांनी त्या कोर्टाच्या जज साहेबांना देखील बोलवलं होतं. जज साहेब प्रीमियरला आले आणि चोप्रांना म्हणाले की चोप्राजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर होतं, हा सिनेमा आउटडोअरमध्ये केला म्हणूनच छान झाला, स्टुडिओमध्ये ती गंमत आली नसती. अशा प्रकारे मधुबालाच्या हातून हा सिनेमा निसटला, दिलीप कुमारच्या प्रेम प्रकरणाची कबुली झाली आणि वैजयंतीमाला सिनेमात आली. अशा काही गमतीजमती असतात नया दौर. आता तुम्ही ज्या ज्या वेळेला पाहाल आणि मला वाटतं आपण आता नया दौरमधलं एक गाणं ऐकूयात. या गाण्यामध्ये तुम्हाला वैजयंतीमाला आणि दिलीप कुमार हे दोघे पण दिसतील, त्याचबरोबर तिथला तो निसर्ग देखील दिसेल ज्यासाठी बी आर चोप्रांनी हट्ट केला होता. ऐकूयात नया दौरचं हे गाणं.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
1: नया दौरच्या गाण्यानंतर पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत। आपण ऐकत आहात बात पुराणी बडी सुहानी। मी धनंजय कुलकर्णी। मित्रांनो, आता जो किस्सा आपण ऐकला तो मधुबालाच्या संदर्भातला होता आणि हा दुसरा जो किस्सा आहे तो देखील मधुबालाच्या संदर्भातलाच आहे। तुम्हाला ठाऊक असेल 1949 साली एक चित्रपट आला होता महल, अशोक कुमार आणि मधुबाला यांचा महल। त्याचं खेमचंद प्रकाश यांचं संगीत होतं आणि आएगा आणेवालासारखं अतिशय सुंदर, ज्यानं भयपटांची सुरुवात केली असं हंटिंग मेलडी सॉन्ग या चित्रपटात होतं। गूढ पिशाच भूताटकी असं भयानक कथानक यामध्ये होतं आणि या सिनेमातली गाणी सगळीच गाजली। मधुबालाला एक स्टार म्हणून मान्यता मिळाली। अशोक कुमार देखील इस्टॅब्लिश स्टार झाला या सिनेमानंतर। तर या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानची एक गंमत मी आता तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, या सिनेमाचे दिग्दर्शक होते कमाल अमरोही। चित्रपटातील वातावरण निर्मितीच्या बाबतीत ते अतिशय दक्ष असायचे। या शूटिंगच्या दरम्यान एक शॉट संपवून मधुबाला आपल्या मेकअप रूम कडे जात होती। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक मोठा जिना होता। एकटीच मधुबाला एक एक पावलं टाकत उचलत आपल्याच धुंदीमध्ये जिना चढत होती। तिकडे खाली व्यवस्थित चित्रीकरण चालू होतं। तोच मधुबालाची घाबरलेली किंकाळी ऐकू आली। सर्वजण धावत धावत जिन्याकडे गेले। भूताचा मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीने मधुबाला घाबरवले होते। अगदी 20-22 मधुबाला त्या भूताला पाहून तिची बोबडीच वळाली होती। अशोक कुमारने जाऊन त्या व्यक्तीचा मुखवटा दूर केला। कोण होता तो? तर तो होता अशोक कुमारचा धाकटा भाऊ किशोर कुमार। अशोक कुमारने त्याला भरपूर झापले आणि पुन्हा असं न करण्याची तंबी दिली। दुसऱ्या दिवशी किशोर कुमार देखील शूटिंगच्या सेटवर आला होता आणि शहाण्या मुलासारखा वागत होता। पण पुन्हा त्या दिवशी तोच प्रकार झाला। तीच मधुबाला, तोच जिना, तीच किंकाळी। सर्वजण आधी किशोरला शोधू लागले पण तो तर खाली सेटवर निवांत बसला होता। मग मधुबाला आज कोणी घाबरवलं? तर आज त्याला घाबरलं होतं स्वतः अशोक कुमार यांनी। अशोक कुमार आणि किशोर कुमार हे बंधू जन्मतः अतिशय व्रात्य होते। यांचा तिसरा भाऊ अनुप कुमार तो देखील असला। या तिघांची धमाल तुम्ही पुढे चलते का नाम गाडी या सिनेमात पाहिली असेल। त्याते मधुबालच होती। तिघे भाऊ एकत्र आले की अशा खोड्या, अशी धमाल, अशी खेचाखेची आयुष्यभर करत होते। पण मित्रांनो, नियतीत हे बघा, अशोक कुमारचा वाढदिवस ज्या दिवशी असतो म्हणजे 13 ऑक्टोबरला, त्याच 13 ऑक्टोबरला किशोर कुमारने अखेरचा श्वास घेतला। मित्रांनो, ज्या सिनेमाच्या सेटवर ह्या गमती जमती झाल्या होत्या, मधुबालाची घाबरगुंडी उडाली होती, त्याच सिनेमातील अतिशय गाजलेलं लता मंगेशकर यांचं गाणं आएगा आणेवाला आपण आता ऐकूया।

0: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 एफएम आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अशा एका गाण्याची आता किस्सा तुम्हाला मी सांगणार आहे। हा सिनेमा तुम्ही सर्वांनी नक्कीच पाहिलेला आहे, अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांचा 1978 सालचा डॉन हा सिनेमा अनेक अर्थाने संस्मरणीय असा आहे। चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातील भूमिकेकरता अमिताभ बच्चन यांना फिल्मफेअर हा पुरस्कार देखील मिळाला होता। यातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा किस्सा फार मस्त आहे बरं का। गाण्याचे बोल होते, खाई के पान बना रसवाला। मित्रांनो, या गाण्याची जादू आजही अबाधित आहे बरं का। शाहरुख खानच्या डॉन मध्ये देखील हे गाणं नव्या रूपात घेतलं होतं। मित्रांनो, हे गाणं लिहिलं होतं गीतकार अंजान यांनी। किशोर कुमार यांनी रेकॉर्डिंगच्या वेळी विचारलं, दादा आपने खाके की जगह खाई के और हो जाए की जगह हुई जाए ऐसा क्यों लिखा। अंजान म्हणाले, किशोरदा इस फिल्म का छोरा जो है ना वो गंगा किनारे वाला है और उसकी जुबान में बनारस की भाषा है। किशोर कुमारला गाण्याचा मूड लक्षात आला, बनारसी बोलीतलं हे गाणं तो अतिशय झकास गायला। या गाण्याच्या शब्दरचनेतील सर्वात खास बाग म्हणजे गाणं सुरू होण्यापूर्वी त्या चार ओळी आठवतो तुम्हाला, भंग का रंग जमा हो चकाचक फिर लो पान चबान, अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हो जाए, भांग पिल्यानंतर येणारा फील नेम कसा तर चकाचक, आणि एकदा का भांग चढली की सगळं नवनव वाटायला लागते। संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी याला या गाण्याला संगीत देताना रिदम मस्त पकडला होता। किशोरने गाताना मस्तपैकी बनारसी पान मागवलं, तिगदाणी मागवली आणि मस्तपैकी पान खात खात हे गाणं तो गाऊन गेला। नेमका वादक वर्ग त्यावेळेला कमी असल्यामुळे अंतराच्या मध्ये संगीतकारांनी किशोरला काही हरकती घ्यायला सांगितलं। किशोरदा अतिशय धमालपणे नाचत नाचत गात होता। रेकॉर्डिंग इंजिनियर कौशिकदा यांनी त्याला एक टेकमध्ये अगदी एका टेकमध्ये गाणं रेकॉर्ड केलं। त्या मधल्या हरकती होत्या, मैं कैसा भोला भाला, मैं कैसा सीधा साधा, यातली दुसरी एक गंमत या गाण्याची। खरं तर हे गाणं या सिनेमासाठी लिहिलंच नव्हतं। आणि मग हे कुठल्या सिनेमासाठी लिहिलं होतं गाणं ते तुम्हाला ठाऊक असेल। त्याच्या काही वर्ष अगोदर बनारसी बाबू नावाचा एक सिनेमा आला होता देवानंद यांचा, आणि या सिनेमासाठी गाणं हे लिहिलं गेलं होतं, पण काही कारणानं हे गाणं काही रेकॉर्ड झालं नाही आणि त्या सिनेमात घेतलं पण गेलं नाही। आणि चंद्रा बारोट यांनी मनोज कुमारच्या आग्रहासाठी हे गाणं या सिनेमात घेतलं। मुंबईतल्या जोगेश्वरीच्या एका खऱ्या खुऱ्या धोबी घाटाच्या लोकेशनवर नृत्य दिग्दर्शक पी एल राज यांनी गाणं चित्रित केलं। समजून उमजून सर्वांच्या सहकार्याने बनलेली कलाकृती किती चिरंजीव ठरते हे पहा। खरं तर हे गाणं पूर्ण सिनेमा तयार झाल्यानंतर त्यात टाकलं गेलं होतं। गंमत बघा, जर हे गाणं डॉनमध्ये घेतलं नसतं तर सिनेमा अधुरा वाटलाच असता। आणि मुख्य म्हणजे हे गाणं असंच अंधाराच्या गर्तेत खितपत पडलं असतं। आज 40-45 वर्ष होऊन गेली, पण खैके पान मना रसवाला या गाण्याची गोडी आणि त्यातला अमिताभ अजूनही अबाधित आहे। आणि खरा सॅल्यूट करायला पाहिजे किशोर कुमार यांनी। तर आपण मित्रांनो ऐकूयात खैके पान बनारस वाला।
2: अरे भंग का रंग जमा हो चकाचक फिर लो पान चबाए, अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म होई जा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: रसिक श्रोत्यांनो, चित्रपटातील गाणं रेकॉर्ड होताना कधी कधी अचानक खूप काही अडचणी समोर येतात, पण या अडचणींना तोंड देत काहीतरी जुगाड करून ते गाणं रेकॉर्ड होतं. मी तुम्हाला अशा गाण्याबद्दल सांगणार आहे जे गाणं पंचम म्हणजेच आपल्या आर डी बर्मन यांनी स्वरबद्ध केलं होतं. आर डी बर्मनचं मला नेहमीच कौतुक वाटतं बरं का, की ज्या व्यक्तीने रैना बीती जाए श्याम न आए हे अतिशय सुंदर असं गाणं दिलं, त्याच्यावर शास्त्रीय संगीताचा मोठा पगडा होता, आणि त्याच वेळेला दमारो दम हे पाश्चिमात्य धूनवरचं गाणं देखील त्यांनी म्हणलं. स्वतः पंचमदा अनेक वाद्य वाजवत असत. लक्ष्मीकांत पॅरलाल यांच्या दोस्ती या चित्रपटाच्या वेळी जाने वालो जरा मुडके देखो मुझे या आणि इतर गाण्यातील माउथ ऑर्गन स्वतः पंचमने आपल्या दोस्ती खातर वाजवलं आहे. सचिंद्र बर्मन म्हणजेच आर डी बर्मन यांचे वडील यांच्या सोलवा साल या चित्रपटातील हाय अपना दिल तो आवारा या गाण्यातील माउथ ऑर्गन देखील पंचमनेच वाजवलेलं आहे. मित्रांनो, आज आपण जो किस्सा ऐकणार आहोत तो 1974 साली आलेल्या शक्ती सामंत यांच्या अजनबी चित्रपटातला आहे. अजनबी चित्रपटाच्या रेकॉर्डिंगसाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना बोलावलं होतं. स्टुडिओ बुक झाला होता, गाण्याचे रिहर्सल पण झाल्या होत्या, पण अचानक वादकांचा संप सुरू झाला. गाणं तर तात्काळ रेकॉर्ड करणं भाग होतं, कारण सेट लागलेला होता, शूटिंग खोळंबलं होतं. अशा कसोटीच्या वेळी पंचमने जबरदस्त आयडिया केली,

ഇതംവർ അഖ ഗാന തന്നെ റെക്കോർഡ് ചെയ്യണം. ഗാനത്തിൻ്റെ പ്രീലിവിഡ് അല്ലെങ്കിൽ ഇന്റർലിവിഡ് മതി റെയിൽവേസ് ആവാസ് പഞ്ചമിനെ എക്കവരെ സാൻഡ് പേപ്പർ ഘാസും തയ്യാർ ചെയ്യണം. കായ് ഗമ്മത്ത് പറ സാൻഡ് പേപ്പർ എക്മേക്കവർ ഘാസിലെ ആണ് റെയിൽവേച്ചാ ഇഞ്ചിൻ ആസാ आवाज त्यातून निर्माण केला त्याने. त्यानंतर कोरसचा आवाज देखील त्याने काही व्हायलिन आणि बासरी आणि इतर वाद्यांचे पीसेस त्यात मिक्स करून तयार केला. आज हे गाणं ऐकताना तुम्हाला कुठेही हा जुगाड लक्षात येत नाही, इतकं अप्रतिम गाणं बनलेलं आहे. मित्रांनो, हे गाणं होतं हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले. ऐकूयात हे गाणं आपण.

0: पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण शहर. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसले आहे आणि पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालयही आहे. पुणे भारताचे 6वे सगळ्यात मोठे शहर आणि महाराष्ट्राचे दुसरे सगळ्यात मोठे शहर आहे. मी पुणेकर संजना साळुंखे आणि आपण ऐकत आहात ऐतिहासिक आणि सामाजिक माहिती देणारा आपला झक्कास रेडिओ, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.
1: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार.
3: जैसा अन्न वैसा मन. तो तामसिक भोजन का पर्यावरण पे तो असर हो रहा है, लेकिन तामसिक भोजन का हमारे मन पर क्या असर हो रहा है? अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है, तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद. तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन्न सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें, वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की. वो सच्ची सेवा है.
2: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा।
1: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। श्रोतेहो, आपल्याला माहित आहे की दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो आपल्या सर्व मान्यवरांच्या खूप सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या घेऊन। वेगवेगळे विषय असतात, कधी कविता, कधी चारोळ्या, कधी चित्र चारोळी किंवा चित्र कविता, आणि या सर्व साहित्याचा प्रवास आपल्या सर्व मान्यवरांच्या सुंदर अशा रचनांमुळं अतिशय सुंदर असा होऊन जातो, नाही का? आणि त्या श्रृंखलेमधला आजचा हा शो, आणि आजच्या या शोमध्ये आपण जे सर्वात महत्त्वाचा आहे तो विषय, म्हणजे आपण या विषयाच्या अनुषंगानं बोलणार आहोत। तो विषय खरंच खूप हळवा आहे, आणि नुसता हळवा नाही तर त्या हळवेपणाला प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या कुपीमध्ये जपलेलं असतं, नाही का? एक हळवा कोपरा असतो की जिथं आपण काही आठवणी, काही माणसं किंवा काही प्रसंग यांना जपून ठेवलेलं असतं। तर याच हळव्या कोपऱ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, आणि हा हळवा कोपरा जो आहे तो आज उलगडला जाणार आहे आपल्या या आजच्या शोमध्ये। तर शब्द, जसं की आपल्या शोचं नाव आहे की हा खेळ शब्दांचा, तर शब्द म्हणजे नेमकं काय असतं? तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरचे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो, दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपण जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, कारण जीवन हे क्षणभंगूर आहे, नाही का? चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, हा खेळ शब्दांचा हा आपला कविता व चारोळ्यांचा शो, आणि ज्या शोमध्ये आपण आपल्या सर्व मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण करत असतो। त्यामुळं आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपल्याला रचना येतात त्यावेळी सर्वांना विनंती आहे की आपण जेव्हा पोस्ट पाहता त्यावेळी त्या पोस्टवर सर्वात वरच्या बाजूला ठळक बोल्ड अक्षरामध्ये लिहिलेलं आहे की पोस्ट पूर्ण वाचून आपण रचना पाठवावी। बऱ्याच वेळा जी रचना पाठवली जाते ती नियमामध्ये नसते, आणि सर्वांना विनम्रपणे सांगू इच्छितो की शोचं संकलन करणारे वेगळे लोक असतात आणि सादरीकरण मी करत असतो, त्यामुळे आपली जर रचना नियमाप्रमाणे नसेल तर आपली रचना ही शोमध्ये घेतली जात नाही। त्यामुळे चारोळी उपक्रम असेल तर चारोळी पाठवावी, आपलं नाव, आगाव आणि आपली जी रचना आहे ती स्वतंत्र पाठवावी। त्याचं कारण असं आहे की ते नाव आपलं आपण पोस्टरवर जे आहे ते घेतो आणि ते पोस्टर्स आपल्यासाठी पाठवतो की कोणाची रचना कोणत्या सिरियलला आहे यासाठी। त्यामुळे रचनेसोबत नाव जोडू नये हे आपण प्रत्येक पोस्टमध्ये लिहितो, तरीही घाईमध्ये किंवा जशीच्या तशी रचना पाठवून देतो, आणि त्यामुळं काय होतं की आपली रचना जी आहे ती सिरियलमध्ये खाली जाते जेव्हा आपल्याला तशा सूचना दिल्या जातात की नाव गाव वेगळे पाठवावे, म्हणजे आपण रचना लवकर पाठवून सुद्धा आपली रचना ही शेवटी जाते किंवा खाली जाते। त्यामुळे आपण पाठवतानाच जर का रचनेतले जे पोस्टरमधले नियम आहेत ते पाहून जर आपण रचना पाठवली तर आपली रचना जी आहे ती लवकर वरच्या बाजूला येईल। त्यामुळे आपण सर्वजण ही काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो, आणि श्रोते हो, मी माझ्या एका रचनेमध्ये म्हणजेच कवितेमध्ये लिहिलं आहे. एक छोटीशी कविता आहे की हळवा कोपरा या अनुषंगानं मी लिहिलंय की व्हावं मी एकदा तुझ्या मनाचा हळवा कोपरा. मी लिहिलंय की व्हावं मी एकदा तुझ्या मनाचा हळवा कोपरा, विरघळावा आर्तटा हो मिठीत आवाज कापरा. विरघळावा आर्तटा हो मिठीत आवाज कापरा, स्पंदनांना कळावे भावनांचे गुज. स्पंदनांना कळावे भावनांचे गुज, भाव उमटावे दिसताना चेहरा हसरा. स्पंदनांना कळावे भावनांचे गुज, भाव उमटावे दिसताना चेहरा हसरा. आणि मी शेवटी असं लिहिलंय की स्पर्शाने खुलावी अबोल प्रीती. स्पर्शाने खुलावी अबोल प्रीती, मनात नसावा कोणताच गुंता दुसरा. मनात नसावा कोणताच गुंता दुसरा, व्हावं मी एकदा तुझ्या मनाचा हळवा कोपरा, विरघळावा आर्तटा हो मिठीत आवाज कापरा, मिठीत आवाज कापरा. तर जो हळवा कोपरा असतो मनाचा, तर त्या हळव्या कोपऱ्याच्या अनुषंगानं ही माझी रचना होती श्रोते हो. आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा तिच्या प्रेमाने व्यापलेला. माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा तिच्या प्रेमाने व्यापलेला, तिच्या मनातला हळवा भाव, तिच्या मनातला हळवा भाव मी माझ्या अस्तित्वात जपलेला. तिच्या मनातला हळवा भाव मी माझ्या अस्तित्वात जपलेला. माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा तिच्या प्रेमाने व्यापलेला आणि तिच्या मनातला हळवा भाव मी माझ्या अस्तित्वात जपलेला, अशी ती. आणि श्रोते हो, जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्या मनाचा प्रत्येक कोपरा हा कोणाच्या ना कोणाच्या प्रेमाने व्यापलेला असतो. ते सुखद क्षण, त्या सुखद आठवणी आणि ती मनभावन अशी माणसं, नाही का, जी कायम आपल्यासोबत असतात, ती सुखात असतात, ती दुःखात असतात, ती प्रत्येक वेळी आपल्याला सोबत करतात. ते आपल्याला कधीही कंटाळवाणी वाटत नाही, ते आपलं ऐकतात, ते आपल्याला साथ देतात, सोबत करतात, नाही का. तर अशा या माणसांचा जो, माणसांप्रती जो आपला हळवा कोपरा असतो, तो हळवा कोपरा आपल्या या रचनेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी जे आहे ते सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं आहे. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या चारोळीकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे शीतल गजानन भेरे मॅडम यांनी, शिरूर तालुका, शिरूर जिल्हा, पुणे येथून. सौ शीतल गजानन भेरे मॅडम लिहित आहेत, शिरूर तालुका, शिरूर जिल्हा, पुणे येथून. शब्दांमध्ये जादू या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की शब्दांमधली जादू सारी हुंदक्यात विरघळली. क्या बात आहे, शब्दांमधली जादू सारी हुंदक्यात विरघळली, मनाच्या हळव्या कोपऱ्यात कशी एक ओल सांडली. मनाच्या हळव्या कोपऱ्यात कशी एक ओल सांडली, ओल सांडली. वाह वाह. आणि खरंय की शब्दांमधली जादू असते ती एका हुंदक्यामध्ये विरघळून जाते. तर म्हणजे तरी काय श्रोते हो, तर जेव्हा बोलायचं खूप सारं असतं पण बोलता येत नाही, आपलं बोलणं हे समोरच्याला दुःखदायी वाटायला लागतं, तीच व्यक्ती असते जी तासन तास आपला ऐकत असते. आपल्या मताला त्यावेळी खूप महत्त्व असतं, परंतु आपल्या शब्दामधली जादू जेव्हा ओसरते किंवा ते समोरच्याला नको वाटतात शब्द, तेव्हा शब्दामधली ती जादू आपल्या हुंदक्यामध्ये विरघळते आणि मनाचा जो हळवा कोपरा असतो त्यामध्ये एक ओल पसरून जाते. ती ओल जी फक्त आपण स्वतः अनुभवू शकतो, त्याची अनुभूती फक्त आपल्याला येते, नाही का. ती ना कोणाला सांगता येते, ना कोणाला दाखवता येते. अबोल भावभावनांचं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया. पुढच्या चारोळीमध्ये अक्षरा दिलीप पाटोळे मॅडम लिहित आहेत, खांडवी तालुका जळगाव, जामोद जिल्हा बुलढाणा. आणि अक्षरा दिलीप पाटोळे मॅडम यांनी खांडवी येथून, तालुका जळगाव, जामोद जिल्हा बुलढाणा येथून मॅडमनी लिहिलं आहे की मनाच्या हळव्या कोपऱ्यात आठवणीचे सार गाठोडं. मनाच्या हळव्या कोपऱ्यात आठवणीचे सारं गाठोडं, डोळ्यातील थेंबांनी भिजून गेलंय बघ थोडं, डोळ्यातील थेंबांनी भिजून गेलंय बघ थोडं, भिजून गेलंय बघ थोडं. तर हळव्या मनाच्या कोपऱ्यातलं आठवणींचं काठोडं मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. जेव्हा ते काठोडं उघडलं जातं तेव्हा डोळ्यातल्या थेंबांनी ते भिजून जातं. कारण खूप सुंदर अविस्मरणीय आठवणी असतात. काही कटू काही चांगल्या अशा आठवणींचं ते गाठोडं असतं. सुखदुःखाचं गाठोडं जेव्हा आपण उलगडतो तेव्हा त्यातले सुखद क्षण आठवून आपल्या डोळ्यामध्ये सुखाचे अश्रू येतात. काही कटू प्रसंग जेव्हा त्यातून उलगडतात त्या गाठोड्यातून तेव्हा नकळत आपल्याला दुःख होतं आणि आपलं मन भूतकाळात जाऊन परत येतं. ते किती सोसलं असेल आपण, किती भोगलं असेल आपण, आणि सुखाच्या वेळी किती आनंदी क्षण होते, किती सुंदर क्षण होते, किती सुंदर अशी माणसं होती. खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये मोठा अर्थ दडलेली ही अप्रतिम अशी चारोळी होती. आणि सौरश्मी पवार गमरे मॅडम यांनी मुंबई कल्याण येथून लिहिलंय. सौरश्मी पवार गमरे मॅडम लिहिते मुंबई कल्याण येथून, झंकार तुझ्या आठवांचा हळवा कोपरा उजळून जातो. वा, झंकार तुझ्या आठवांचा हळवा कोपरा उजळून जातो, ओठांवरती चंद्रकोर रुळवून, ओठांवरती चंद्रकोर रुळवून दूर तूही हसून पाहतो, दूर तूही हसून पाहतो. वाह, तर तुझ्या आठवांचा झंकार हा हळव्या कोपऱ्याला उजळून जातो. क्या बात आहे. आणि खरंय की आठवांचा जो झंकार असतो तो जेव्हा होतो तेव्हा मनातला हळवा कोपरा हा लख उजळतो आणि आपल्या चेहऱ्यावर जे आहे ते एक वेगळं तेज येतं, आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं. कारण ती बातच हळवी असते, नाही का? खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव म्हणणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौशोभा प्रकाश कोठावदे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई येथून. सौशोभा प्रकाश कोठावदे मॅडम यांनी नवी मुंबई येथून लिहिलंय, हळवा कोपरा अखंडपणे राहो देशभक्तीसाठी सदा. वा, हळवा कोपरा अखंडपणे राहो देशभक्तीसाठी सदा, वीर जवान राहोत सशक्त, वीर जवान राहोत सशक्त, हेच मागणे ईश्वर चरणी सर्वदा, हेच मागणे ईश्वर चरणी सर्वदा. आणि खरंय की जे देशभक्ती आहे त्या देशभक्तीसाठी आपल्या मनाचा हळवा कोपरा हा कायम असला पाहिजे. वीर जवान जे आहेत ते सशक्त राहावेत, ते निरोगी राहावेत, त्यांच्यावर कोणतीही आच येऊ नये असे आपल्या मनामध्ये कायम भाव असले पाहिजे. आणि तीच प्रार्थना मॅडमनी या चारोळीच्या माध्यमातून केलेली आहे. आपण जे सण उत्सव साजरे करतो, आपण जे मौज मजेमध्ये आपलं जीवन व्यतीत करतो, आपण जे सुरक्षित आहोत ते केवळ त्यांच्यामुळे आहोत. त्यामुळे त्यांच्याबद्दल, वीर जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी अत्यंत सुंदर शब्दांकन असलेली मॅडमची ही चारोळी होती. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले. संगीता कुलकर्णी मॅडम ठाणे येथून लिहित आहेत की हृदयाच्या एका कोपऱ्यात अजूनही तुझी चाहूल आहे, न बोललेल्या शब्दात तुझीच हळवी भूल आहे. हृदयाच्या एका कोपऱ्यात अजूनही तुझी चाहूल आहे, न बोललेल्या शब्दात तुझीच हळवी भूल आहे. जग सारे विसरले तरी आठवण तुझी उरते, जग सारे विसरले तरी आठवण तुझी उरते, मनाच्या हळव्या कोपऱ्यात प्रेम अजूनही झिरपते, मनाच्या हळव्या कोपऱ्यात प्रेम अजूनही झिरपते, प्रेम अजूनही झिरपते. वाह, तर खूप गहिरं असं शब्दांकन या मॅडमच्या रचनेमध्ये होतं की एक हृदयाचा हळवा कोपरा आहे आणि जिथं तुझी चाहूल लागते ती वारंवार लागते. तू बोलला काहीच नव्हता पण तू न बोललेल्या शब्दांची सुद्धा एक हळवी अशी भूल आहे. जग विसरू दे पण तुझी आठवण मात्र जिवंत आहे, कारण मनाच्या हळव्या कोपऱ्यात प्रेम अजून पण झिरपते. तर सुंदर असं हे झिरपणारं प्रेम मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की मनमोगरा मोगरा होतो हळवा कोपरा. वा, मनमोगरा मोगरा होतो हळवा कोपरा, त्यात सदैव दिसतो मला आनंदी चेहरा, त्यात सदैव दिसतो मला आनंदी चेहरा. क्या बात है, चारच ओळी आणि खूप सुंदर असा दडलेला त्याचा अर्थ, की हळवा कोपरा आहे मनामध्ये, की ज्यामध्ये मन मोगरा मोगरा होतं, सुगंधित होतं, आणि त्या सुगंधामध्ये, त्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये एक आनंदी चेहरा दिसतो जो तू आहेस. खूप सुंदर आणि अप्रतिम असे प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय भावातीत या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत की हळवा कोपरा अंतरंगातला, हळवा कोपरा अंतरंगातला, स्नेहार्ध भावात त्या ओलावलेला, स्नेहार्ध भावात त्या ओलावलेला. शब्द मोजके पण सुंदर आणि अप्रतिम, की अंतरंगातला एक असा हळवा कोपरा की ज्यामध्ये स्नेहार्ध भाव आहेत, जे भाव त्यामध्ये ओलावलेले आहेत. आणि खरंच की हळवा कोपरा हा शब्द जरी आपण उच्चारला तरी आपलं मन जे आहे ते प्रसन्न होतं, चेहऱ्यावर आपल्या हसू फुलतं आणि आपलं मन जुन्या आठवणीमध्ये जाऊन रमतं. खूप वेळा असे प्रसंग, असे क्षण असतात जे आपण काळजाच्या कुपीमध्ये जपलेले असतात. खूप हळवे असे प्रसंग असतात की ज्या प्रसंगाची तुलनाच इतर प्रसंगाशी होऊ शकत नाही. आणि त्या हळव्या कोपऱ्याला आपल्या सर्व मान्यवरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. श्रोते हो, आपण अशा सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या एफ एमवर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएमवर. तुम्ही आरजे कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अपने आप को आज देखते हैं, हर रोज कुछ बातों को हमने एक ही तरह से रिएक्ट किया और करते करते वो मेरी आदत बन चुकी है। आज एक नया तरीका, a new way of responding, एक ऐसा रिस्पॉन्स जो मुझे खुशी, सेहत और सुंदर रिश्ते देगा, एक ऐसा रिस्पॉन्स जो मेरे लिए कंफर्टेबल एंड रॉयल होगा। आज अपनी किसी एक आदत, अपने किसी एक रिएक्शन को चूज करते हैं एंड देखें अपने आप को कि आज उसी परिस्थिति में अपने आप को एक नए तरह से रिस्पॉन्ड करते हुए देखें। धीरे धीरे अ न्यू वे ऑफ थिंकिंग, एक नया पैटर्न क्रिएट होना शुरू हो रहा है। This is the powerful being.
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश रहो।
2: वेलकम बैक श्रोते हो। आपल्या सर्वांना माहित आहे की माणूस जन्मतो, जगतो आणि वाढतो। वृत्त काय तर ते अस्तित्व। जेव्हा जन्म आणि मरण याचा मधला जो टप्पा असतो ते म्हणजे जीवन असतं आणि त्या जीवनाला आपण कसं जगतो यावर आपल्या जीवनातलं सुखदुःख जे आहे ते अवलंबून असतं। काही लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सारी दुःख असतात तरीही ते आनंदी दिसतात आणि बऱ्याच जणांना प्रश्नसुद्धा पडतो की यांच्या जीवनामध्ये एवढी दुःख आहेत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तरीसुद्धा हे आनंदी कसे असतात, हे सुखी कसे दिसतात किंवा हे सुख कसं मानतात। खूप सारे प्रॉब्लेम तर आपल्याला डोळ्याने दिसत असतात। याचं कारण असं असतं की ते क्षण जगत असतात, ते जीवनाचा आनंद घेत असतात, ते दुःखांना छोटं करत असतात, ते संकटांशी सामना करत असतात, ते स्वतःला खंबीर बनवत असतात आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे ते तोंड देत असतात। ते दुःखांना उगाळत नाही, ते दुःखां परिस्थितीवर जे आहे ते रडत नाहीत, ते नेहमी वास्तव स्वीकारतात आणि पुढे पुढे चालतात, नाही का।

व्यक्तींना, त्या प्रसंगांना, त्या क्षणांना आपल्या हृदयामध्ये जपून ठेवत असतो. आणि जेव्हा जेव्हा कधी प्रसंग येतात, त्या प्रसंगाच्या अनुषंगानं आपल्या मनातला जो हळवा कोपरा असतो, तो हळवा कोपरा जो आहे तो जागा होतो, किंवा तो हळवा कोपरा हा सुगंधित होतो. आणि त्या हळव्या कोपऱ्यामध्ये आपण जरासं जरी डोकावलं तरीसुद्धा आपल्या मनावरचा जो ताण असतो तो ताणसुद्धा कमी होतो, नाही का? कारण खूप वेळा खूप ज्या गोष्टी असतात त्या सोडून देण्यासारख्या असतात, काही गोष्टी सोडलेल्या असतात आणि तरीसुद्धा आपल्याला जी आपली संकट असतात, प्रॉब्लेम्स असतात, दुःख असतात, ते आपला पिच्छा पुरवत असतात. त्यावेळी मनाचा हा हळवा कोपरा त्यावेळी आपल्याला खूप मदतीला धावून येतो. मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलं आहे की सुखांनी व्हावे पुन्हा नव्याने पुलकित, सुखांनी व्हावे पुन्हा नव्याने पुलकित, असा अजन्म हाती न सुटणारा हात दे. सुखांनी व्हावे पुन्हा नव्याने पुलकित, असा अजन्म हाती न सुटणारा हात दे. फिकी पडावी जीवनातील दुःखे सारी, फिकी पडावी जीवनातील दुःखे सारी, जीवनाच्या प्रत्येक पावलावर साथ दे. फिकी पडावी जीवनातील दुःखे सारी, जीवनाच्या प्रत्येक पावलावर साथ दे. व्हावा न कधी पापणीचा काठ ओला दोघांचा, व्हावा न कधी पापणीचा काठ ओला दोघांचा, पडावे नियतीलाही कोडे क्षण असे नात्यात दे. पडावे नियतीलाही कोडे क्षण असे नात्यात दे. आणि मी शेवटी असं लिहिलंय की शब्दात सखे तुझ्या अशी तेवती एक वात दे, शब्दात सखे तुझ्या अशी तेवती एक वात दे, मनाचा हळवा कोपरा उजळून जावा, मनाचा हळवा कोपरा उजळून जावा, अशी वात दे, अशी वात दे. तर ही माझी एक रचना होती श्रोते हो, आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला. नि मनाच्या हळव्या कोपऱ्यात, नि मनाच्या हळव्या कोपऱ्यात कोणाला ना कोणाला जरूर जपलेला, कोणाला ना कोणाला जरूर जपलेला. तर ही माझी एक चारोळी होती. आणि बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं, नाही का श्रोते हो, की खूप सारे घाव मनावर बसलेले असतात आणि ते जे घाव असतात ते दाखवता येत नाही, कारण मनावरचे घाव हे आपल्याला दिसत नाहीत. मन दुःखी असतं, खूप सारं दुःख त्या मनाने भोगलेलं असतं, भोगत असतं, परंतु आपण नेहमी सोनचाफ्याचा जो आहे तो गुणधर्म पाळला पाहिजे. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की मी नेहमी सोनचाफ्याचा हळवा गुणधर्म पाळतो, मी नेहमी सोनचाफ्याचा हळवा गुणधर्म पाळतो. कोणी किती घाव दिले तरी सुकूनसुद्धा मनाच्या कोपऱ्यामध्ये मात्र कायम दरवळतो, तरी सुकूनसुद्धा मनाच्या कोपऱ्यामध्ये कायम दरवळतो. तर असा हा मनाचा कोपरा ज्याला आपण आपल्या आजच्या शोमध्ये शब्दबद्ध करत आहोत आपल्या सर्व जगभरातल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर अप्रतिम चारोळ्यांच्या माध्यमातून. त्या शृंखलेला आपण पुढे कंटिन्यू करतोय आणि पुढच्या चारोळीमध्ये काव्यप्रतिभा या नावाने सौप्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. काव्यप्रतिभा या नावाने सौप्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय सुंदर अशी चारोळी आहे. मॅडम लिहित आहेत की करता पुरुष निदड्या छातीने सामोरा जातो आव्हानांना, करता पुरुष निदड्या छातीने सामोरा जातो आव्हानांना, हळवा कोपरा मनाचा त्याच्या, हळवा कोपरा मनाचा त्याच्या, बंदिस्त ठेवतो जगताना, बंदिस्त ठेवतो जगताना. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरं आहे की पुरुष जे आहेत ते स्वतःचं दुःख दाखवत नाहीत असं म्हटलं जातं, कारण ते घरातले करते असतात, त्यांना कुटुंब सांभाळायचं असतं आणि जी जी संकटं कुटुंबावर येतात त्या सर्व संकटांना ते निधड्या छातीनं सामोरे जातात. माणसं, वेळ, काळ, पद, प्रतिष्ठा या सर्वांना सांभाळत सांभाळत कुटुंबातल्या प्रत्येकाची, नातेवाईकांची, मित्रांची, सर्वांची मनं जपता जपता तो स्वतःच्या मनासारखं जगूच शकत नाही का? कारण त्याच्यावर खूप साऱ्या अपेक्षांचं ओझं असतं. प्रत्येकाची अपेक्षा असते की

आपल्यासाठी जगलं पाहिजे, त्यानं आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट केली पाहिजे, आणि या सर्व अपेक्षांच्या ओझ्याखाली तो स्वतःचं मन मारतो, स्वतःची स्वप्न मारतो, आणि यासोबतच तो इतरांसाठी जगायला शिकतो. कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतात, तडजोड जी त्याला करावी लागते, त्या तडजोड करताना त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. तो करता असतो आणि ज्यावेळी तो जगत असतो त्यावेळी जगत असताना तो मनाचा जो हळवा कोपरा असतो तो बंदिस्त ठेवतो. तो मनाचा हळवा कोपरा त्याला कधी उलगडताच येत नाही आणि मग त्याच्यावर आरोप लावला जातो की तो बोलत नाही, तो मत व्यक्त करत नाही, तो कोणाचं कोडकौतुक करत नाही, तो भरभरून असं मनसोक्त कोणाबद्दल बोलत नाही. त्याचं कारण असतं की त्याला बोलण्यापेक्षा कृती करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्याला त्यापेक्षा पूर्तीसाठी ज्या सर्वांच्या आहेत त्याच्याकडून त्याच्यासाठी त्याला जगायचं असतं. म्हणून कधी कधी कर्त्या पुरुषाच्या जे आहे ते मनाच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा डोकावून पाहिलं पाहिजे. वर वर हसरा दिसणारा चेहरा अंतरंगात खूप सारे कूड दडवून असतो. दुःख त्यालाही होतं, वेदना त्यालाही होतात, आपल्या बोलण्याचा त्यालाही त्रास होतो, घाव हे त्याच्याही मनावर बसतात, पण तो बोलू शकत नाही कारण समोरचा दुखावेल म्हणून. त्यामुळं कधीतरी कर्त्या पुरुषाच्या सुद्धा मनामध्ये त्याच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे. कारण त्यानं त्याच्या मनाचा हळवा जो कोपरा आहे तो जगताना बंदिस्त ठेवलेला असतो. स्वतःचं दुःख, स्वतःच्या वेदना, स्वतःचा त्रास हा इतरांना दिसू नये यासाठी त्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला एक कुलूप लावलेलं असतं. त्यानं ते जगासमोर येऊ नये, ते दुःख ते कोणाला दिसू नये ही त्यामागची भावना असते, नाही का श्रोते हो? जसं की मॅडमने लिहिलंय की कर्ता पुरुष निधड्या छातीने सामोरा जातो आव्हानांना, हळवा कोपरा मनाचा त्याच्या बंदिस्त ठेवतो जगताना. खूप अप्रतिम सुंदर कर्त्या पुरुषाच्या मनाचा हळवा कोपरा उलगडवणारी ही मॅडमची अप्रतिम रचना होती. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत की जीवनातील हिरवळ मैत्री मनाचा हळवा कोपरा, जीवनातील हिरवळ मैत्री मनाचा हळवा कोपरा, निरपेक्ष प्रेम नात्यातील, निरपेक्ष प्रेम नात्यातील जिथे ताण तणाव दूर होई सारा, जिथे ताण तणाव दूर होई सारा. आणि खरंय की कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं हे कृतीतून श्रेष्ठ ठरलेलं आहे. कारण रक्ताची नाती कधी कधी दुरावतात, रक्ताची नाती कधी कधी जवळ येत नाहीत वेळ प्रसंगाला, परंतु मैत्रीचं नातंही असं असतं की जे कधीही कुठंही मदतीसाठी सदैव तत्पर असतं. मैत्रीचं नातं एकमेव असं असतं की ज्या नात्यामध्ये आपण आपल्या मनातली सर्व सुखदुःख बोलू शकतो, अगदी विश्वासाने बोलू शकतो, नाही का? म्हणूनच जीवनातली हिरवळ असं मॅडमनी या मैत्रीच्या नात्याला संबोधलं आहे आणि मैत्रीला मनाचा हळवा कोपरा असं संबोधलं आहे की जिथं निरपेक्ष नात्यातलं प्रेम पाहायला मिळतं आणि सर्व ताण तणाव दूर होतो. अशी ही सुंदर मैत्री आणि असा हा सुंदर जे मनाचा हळवा कोपरा आहे तो मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीकडे वळूया. श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत राहणार पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी राहणार पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय तुझ्या आठवणी या शीर्षकाखाली की मनाच्या हळव्या कोपऱ्यात तुझ्या आठवणी दाटल्या. क्या बात आहे, मनाच्या हळव्या कोपऱ्यात तुझ्या आठवणी दाटल्या डोळ्यांच्या या काठावरती, डोळ्यांच्या या काठावरती अश्रू बनवणी वाहत राहिल्या, अश्रू बनवणी वाहत राहिल्या, डोळ्यांच्या या काठावरती अश्रू बनून वाहत राहिल्या. वाह, तर मनाच्या हळव्या कोपऱ्यातल्या दाटलेल्या तिच्या आठवणी आणि डोळ्यांच्या काठावर अश्रू बनून वाहत राहणाऱ्या त्या तिच्या आठवणी. तर मनाच्या हळव्या कोपऱ्याला त्यातल्या आठवणींना सरांनी खूप अप्रतिमरित्या उलगडलेलं आहे. खूप सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी इथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी इथून लिहिलंय
सर्वांच्या काळजात नित्य असतो हळवा कोपरा, सर्वांच्या काळजात नित्य असतो हळवा कोपरा। अर्थाचा अनर्थ करू नये, अर्थाचा अनर्थ करू नये, भावनांचा ओळखावा सदरा, भावनांचा ओळखावा सदरा। आणि खरंय की प्रत्येकाच्या काळजामध्ये एक हळवा कोपरा तर आहे, पण बऱ्याच वेळा शब्दांमध्ये गैरसमज होतात, अर्थाचे अनर्थ होतात आणि भावना नेमक्या काय आहेत त्याच पोचत नाही। कधी भावनांना तुच्छ लेखलं जातं, भावनांचा आदर केला जात नाही, भावनांना सन्मान दिला जात नाही, तर कधी भावनांची कदर केली जाते। त्यामुळे भावना ओळखल्या पाहिजेत, अर्थाचा अनर्थ केला नाही पाहिजे, आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला जो हळवा कोपरा आहे त्याला जपलं पाहिजे, असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये नयन वादुले राजमाने मॅडम यांनी साहित्य नयन या नावाने मॅडम लिहितात, लातूर येथून सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे। नयन वादुले राजमाने मॅडम लिहितात साहित्य नयन या नावाने लातूर येथून। मॅडमनी लिहिलंय की दुरावा वाढला तरी मनाची आस उरतेच, दुरावा वाढला तरी मनाची आस उरतेच, कुठेतरी जपलेली जुनी ती याद सलतेच, दुरावा वाढला तरी मनाची आस उरतेच, कुठेतरी जपलेली जुनी ती याद सलतेच, जगाचा भार कितीही असला खांद्यावरी तरी, जगाचा भार कितीही असला खांद्यावरी तरी, हळव्या कोपऱ्यात मात्र, जगाचा भार कितीही असला खांद्यावरी तरी, हळव्या कोपऱ्यात मात्र ती ओल उरतेच, ती ओल उरतेच, हळव्या कोपऱ्यात मात्र ती ओल उरतेच। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरंय की जरी दुरावा वाढला तरी मनामध्ये कुठंतरी एक आस असतेच, ती आस कायम उरते आणि एक याद असते, एक आठवण असते जुनी, ती नेहमी सलत राहते, ती नेहमी त्या मनामध्ये आपलं अस्तित्व दाखवत असते। खूप साऱ्या आपण जबाबदाऱ्यांमध्ये असतो, जगाचा भार असतो, पुढं जायचं असतं, पण हळव्या कोपऱ्यामधली ती ओल जी आहे ती कधीच सुकत नाही, ती ओल कायम तशीच राहिलेली असते। तर ती मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये उरलेली ओल मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती। श्रोते हो, आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्या।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: गर्मी होगी तो आई एम फाइन विद इट, लेकिन ठंड मेरे से जहन नहीं होती। ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है, तो मैंने अपने आप को कंडीशनिंग दे दी कि गर्मी में आई विल बी फाइन, लेकिन ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है। विच मीन्स मैं अपना ध्यान नहीं रखूंगी, ठंड में बीमार पड़ना अलाउड है। तो अब एक महीना दो महीना मैंने अपने आप को बीमार रहना अलाउड हुआ। अगले साल ठंड 6 महीने रही और मेरी प्रोग्रामिंग मैंने चेंज नहीं की और मैंने अपने आप को प्रोटेक्ट भी नहीं किया, तो अगले साल मैं 6 महीने बीमार रही। उसके 2 साल के बाद इतनी ठंड आई, और क्योंकि मेरा इम्यूनिटी सिस्टम हर साल बीमार होते होते होते होते कमजोर होता जा रहा था, उसके 4 साल बाद इतनी ठंड आई दैट आई जस्ट कुडंट टेक इट। एंड देन वी से डिप्रेशन, नर्वस ब्रेकडाउन, दिस। क्योंकि करते करते करते करते ताकत तो कम होती जाएगी और दुनिया की परिस्थितियां बढ़ती जाएंगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, अपन हलवा कोपरा या अनुषंगाने आज बोलत आहोत। आणि मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की आठवतो मला झालेला तुझा पहिल्या आश्वासक स्पर्श प्रेमाचा, आठवतो मला झालेला तुझा पहिला आश्वासक स्पर्श प्रेमाचा, तुझ्या सवे जगताना, तुझ्या सवे जीवन जगताना, तुझ्या सवे जीवन जगताना आज ही सुखद असतो हळवा कोपरा मनाचा, आठवतो मला झालेला तुझा पहिला आश्वासक स्पर्श प्रेमाचा, तुझ्या सवे जीवन जगताना आज ही सुखद असतो कोपरा हळव्या मनाचा, कोपरा हळव्या मनाचा। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगच स्पर्शून, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगच स्पर्शून, मी मनातला काना कोपरा दरवळला, मी मनातला काना कोपरा दरवळला, रातराणीचा गंध सुद्धा गेला मनोमन हर्षून। तर जो मनाचा कोपरा असतो, तर त्या मनाच्या कोपऱ्यातली दरवळ जी आहे ती मी शब्दबद्ध केलेली होती हळवा कोपरा, आणि ती या अनुषंगाने। आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या आपण पुढच्या रचनांकडे वळतोय, आणि ज्या सुंदर रचना आपल्याला आलेल्या आहेत त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत। पुढच्या रचनेमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून। रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलंय की मनाच्या एका कोपऱ्यात, मनाच्या एका कोपऱ्यात आठवणींची चाहूल शांत, डोळ्यात दडलेली भावनांची हळूज भूल, मनाच्या एका कोपऱ्यात आठवणींची चाहूल शांत, डोळ्यात दडलेली भावनांची हळूज भूल, कधी हसू येतं ओठावर कधी दाटतो जरा, कधी हसू येतं ओठांवर कधी दाटतो जरा, मनात जपलेला असतो एक हळवा कोपरा, मनात जपलेला असतो एक हळवा कोपरा। तर खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते की मनाच्या एका कोपऱ्यात आठवणींची चाहूल लागते आणि शांत डोळ्यात दडलेली भावनांची हळूच भूल पडते। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये मधु मुरुंकर उर्फ साहिल सर लिहित आहेत डोंबिवली जिल्हा ठाणे इथून, कल्याण तालुका इथून। मधु मुरुंकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे इथून लिहिलंय, सर लिहित आहेत की माझं मत वेगळं आहे जरा, माझं मत वेगळं आहे जरा, माझ्या मनी नसावा कुठलाही हळवा कोपरा। क्या बात आहे, माझं मत वेगळं आहे जरा, माझ्या मनी नसावा कुठलाही हळवा कोपरा, मी पाहिलं आहे त्यांचं आयुष्य जवळून जरा, मी पाहिलं आहे त्यांचं आयुष्य जवळून जरा, संपूर्ण जीवन जाळून टाकतो त्यांच्या मनाचा हाच तो हळवा कोपरा, संपूर्ण जीवन जाळून टाकतो त्यांच्या मनाचा हाच हळवा कोपरा, हाच हळवा कोपरा। आणि खराय की नाण्याची दुसरी बाजू सरांनी शब्दबद्ध केलेली आहे। हळवा कोपरा जसं आपल्याला सुखाची चाहूल देतो, आनंदी करतो, प्रसन्न करतो, तसंच मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये जर का एखादी सल उरलेली असेल, मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये लपलेला एखादा घाव असेल, मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये एखादा दुःखाचा असा प्रसंग असेल की जो कायम आपल्याला दुःखी करतोय, तर तो मनाचा हळवा कोपराच नको। सरांनी लिहिलंय की माझं मत जरा वेगळं आहे, हा हळवा कोपराच मनात ठेवू नये. त्याचं कारण काय आहे तर संपूर्ण जीवन जाळून टाकतो तोच मनाचा हळवा कोपरा. कधी कधी फार हळवं असणं हे सुद्धा आपल्या स्वतःसाठीच हानिकारक असतं. लोक प्रॅक्टिकल असतात आणि आपण हळवे असतो. लोक स्वार्थी असतात आणि आपण क्षमाशील असतो. लोक आपला फायदा घेत असतात आणि आपण आपल्याला कळत असून सुद्धा मूक राहतो. त्यामुळं सर म्हणतायत की मनाचा हळवा कोपराच नको, कारण तो जीवनच जाळून टाकतो. खूप साऱ्या कटू आठवणी, खूप सारी नकारात्मकता आणि खूप सारे घाव या सर्वांनी भरलेला असा मनाचा कोपराच नसावा. खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले. नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून. मनातील हळवा कोपरा माणुसकीने नित्य भरावा. क्या बात आहे. मनातील हळवा कोपरा माणुसकीने नित्य भरावा. भावना जरी हळव्या असल्या, भावना जरी हळव्या असल्या तरी प्रत्येक कृतीने तो सजावा, तरी प्रत्येक कृतीने तो सजावा. आणि खराय की ओळी चारच आहेत, परंतु प्रत्येक शब्द न शब्द सरांच्या चारोळीमधला बोलका आहे. त्यामध्ये खूप सारा अर्थ दडला आहे. सरांनी लिहिलंय की मनाचा हळवा कोपरा आहे तो ठेवावा, पण त्यामध्ये काय असावं तर तो माणुसकीने भरलेला असावा. माणसाला माणसासारखं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. जेव्हा आपण बोलत असतो रागामध्ये त्यावेळी आपल्याला भान नसतं की आपण काय बोलतो. समोरचा माणूस आहे हेच आपण विसरून जातो. त्यालाही मन आहे, त्यालाही भावना आहे, त्यालाही दुःख होत आहे, त्यालाही घाव बसत आहेत, याची साधी पुसटशी कल्पना सुद्धा आपल्याला नसते. आपण काय बोलतोय हे आपल्याला भान सुद्धा नसतं. कधी कधी जाणून बुजून बोललं जातं समोरच्याला कमी लेखण्यासाठी, समोरच्याचं महत्त्व कमी करण्यासाठी. समोरच्यापेक्षा मी कोणीतरी वेगळा आहे, समोरच्यापेक्षा कोणीतरी मी मोठा आहे, महान आहे, याची जाणीव त्या व्यक्तीला करून देण्यासाठी बोललं जातं, ज्याला माणुसकी म्हणत नाही. म्हणून सरांनी लिहिलंय की मनातील हळवा कोपरा माणुसकीने नित्य भरावा. त्यात माणुसकी असली पाहिजे. आणि भावना जरी हळव्या असल्या तरी प्रत्येक कृतीने तो सजावा. फक्त बोलण्यात हळवेपणा आणि कृतीमध्ये रूढता, कृतीमध्ये कठोरता, निष्ठुरता, तर त्याला अर्थ नाही. त्या हळव्या भावना आहेत, त्या हळव्या भावनांचा कोपरा आहे जो माणुसकीने भरलेला आहे. तो कृतीमधून दिसावा. आपला जे ऍक्ट आहे, आपली जी कृती आहे, ती कृती, त्या कृतीतून माणुसकी जी आहे ती दिसावी. खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून. मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय, हळवा तो कोपरा मनाचा जपून ठेवला. हळवा तो कोपरा मनाचा जपून ठेवला, शब्दांचा मार सोसत. मनाचा हळवा तो कोपरा मनाचा जपून ठेवला, शब्दांचा मार सोसत. आठवणीत साठवला, आठवणीत साठवला. तर हळवा कोपरा जो जपून ठेवलेला आहे, ज्या हळव्या कोपऱ्याला शब्दांचा मार बसलेला आहे, त्याला सोसत सोसत आठवणीमध्ये तो साठवलेला आहे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या सुंदर रचनेमध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून. शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिलंय, मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये तुझ्या आठवणी सदैव असते. मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये तुझ्या आठवणी सदैव असते, हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये, हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये. श्वास होऊन जगणे शिकवते, श्वास होऊन जगणे शिकवते. वा, तुझी आठवण जी मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये आहे ती हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये आहे आणि श्वास आहे ती. तर श्वास होऊन ते जगणं शिकवते. आठवण ही श्वास बनून जगणं शिकवते. खूप गहिरं असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून. सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिले की मधुर आठवणींच्या गल्ली बोळाने रमत गमत आपण जिथे विसावतो. मधुर आठवणींच्या गल्ली बोळाने रमत गमत आपण जिथे विसावतो दडल्या भावनांना हळूच खुणावतो. क्या बात आहे. मधुर आठवणींच्या गल्ली बोळाने रमत गमत आपण जिथे विसावतो दडल्या भावनांना हळूच खुणावतो. हळवा कोपरा मनाचा खूप भावतो. हळवा कोपरा मनाचा खूप भावतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरं आहे की मधुर आठवणींच्या गल्ली बोळाने आपण रमत गमत त्या हळव्या कोपऱ्यामध्ये जाऊन विसावतो. दडलेल्या खूप साऱ्या भावना असतात, तर त्या भावनांना आपण जेव्हा खुणावतो तेव्हा आपण प्रसन्न होतो, फ्रेश होतो. म्हणूनच आपल्याला मनाचा तो हळवा कोपरा असतो तो भावतो. तर त्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला हळव्या शब्दामध्ये मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौहेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहितायत कात्रज पुणेतून. सौहेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणेतून लिहिलंय की वरवर फणसासारखा असतो कठोर पण आत वाहतो गोडव्याचा झरा. वरवर फणसासारखा असतो कठोर पण आत वाहतो गोडव्याचा झरा. बाबाही दिसतो फणसच मुलांसमोर. क्या बात आहे. बाबाही दिसतो फणसच मुलांसमोर. हृदयात जपतो एक हळवा कोपरा. हृदयात जपतो एक हळवा कोपरा. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव बाबांप्रतीचे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते की मुलांसाठी बाबा फणसासारखा दिसतो. कारण बाबाचं अंतरंग कधी उलगडलेलं नसतं. बाबाच्या अंतरंगामध्ये आपण कधी डोकावलेलं नसतं. आपल्याला दिसणारा बाबा हा कठोर असतो, क्रूर असतो, रागावतो, मारतो, ओरडतो आणि आपले हट्ट जे आहेत प्रत्येक ते कधी कधी पूर्ण करत नाहीत तेव्हा तो आपल्याला दुश्मनासारखा सुद्धा वाटतो. आपण इतरांच्या बाबांची तुलना करतो स्वतःच्या बाबांशी, पण आपण ह्याची तुलना करत नाही की ज्या परिस्थितीमध्ये तो आहे, ज्या परिस्थितीमध्ये तो होता, तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यानं आपल्याला काही कमी पडू दिलं नाही. तो जगला नाही पण आपल्याला त्याने हे जीवन सुंदर बनवलंय. जसं की मॅडमनी लिहिलंय की वरवर फणसासारखा कठोर पण त्याच्यामध्ये सुद्धा गोडव्याचा झरा असतो. आपण त्या गोडव्याचा झरा कधी चाखतच नाही. आपण त्या फणसाच्या आतल्या गोडव्याला कधी पाहतच नाही. आपल्याला दिसतं ते वरचं कवच आणि त्याचं ते कठोर बोलणं हे आपल्या फायद्यासाठी असतं. त्याचं ते कठोर बोलणं त्या बाबांचं ते केवळ आपल्या हितासाठी असतं. आपलं चांगलं व्हावं, आपलं भलं व्हावं, आपली स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी कधी कधी आपल्याला तो बाबा आपला सल्ले देत असतो. त्या बाबांना आपण खरंच कधीच आपल्या जीवनामध्ये स्थान देत नाही, हा देत नाही. तर आपल्याला असं वाटतं की ते त्यांचं कर्तव्य करतायत, ते वेगळं काय करतायत. जगातले सगळेच बाबा करत असतात, ते वेगळं काय करतायत. हा पूर्ण चुकीचा गैरसमज. हो, ते वेगळं करतायत. ते करणं त्यांच्यावर बंधनकारक नाही. ते तुमचं सोडून स्वतःचंही बघू शकतात. ते तुमचं सोडून स्वतःचीही हौसमौज करू शकतात. ते तुमचं सोडून स्वतःसाठीही खूप काही गोष्टी करू शकतात. पण त्यांची प्राथमिकता हे स्वतः नसतात, ते तुम्ही असता, मुलं असतात, कुटुंब असतात. म्हणून त्या फणसासारख्या दिसणाऱ्या, फणसासारख्या वाटणाऱ्या बाबांच्या आतलं एक हळवं मन कधीतरी पहा. त्या फणसासारख्या वाटणाऱ्या बाबांच्या मनातल्या हळव्या कोपऱ्यातला एक वाहणारा गोडव्याचा झरा कधीतरी पहा. बसा, बोला, कधीतरी बाबांना म्हणा की तुमच्यामुळं आम्ही आहोत. त्यांना खूप छान वाटेल. त्यांना अपेक्षा तरी काय असते की मुलांनी मोठं व्हावं, त्यांनी सेटल व्हावं, त्यांना सुख मिळावं, आनंद मिळावा. कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारा बाबा फणसासारखा दिसूनही मनामध्ये गोडव्याचा झरा निरंतर वाहता ठेवणारा बाबा आणि मुलांसमोर फणस दिसत असला तरी हृदयामध्ये हळवा कोपरा जपणारे आपले जे बाबा आहेत त्यांना मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो, खूप अप्रतिम सुंदर अतिशय भावस्पर्शी अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीकडे आपण वळूया ज्यामध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे येथून. शब्दसुमने साहित्य मंच संस्थापक अध्यक्ष आणि मॅडमनी जी आहे ती सुंदर अशी चारोळी लिहिलेली आहे. मॅडम लिहित आहेत की मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात काही आठवणी आजही जपल्या आहेत. मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात काही आठवणी आजही जपल्या आहेत. काळ पुढे निघून गेला तरी, काळ पुढे निघून गेला तरी मनातल्या वाटा तिथेच थांबल्या आहेत. काळ पुढे निघून गेला तरी मनातल्या वाटा तिथेच थांबल्या आहेत. वाह वाह. तर मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये जेव्हा आपण डोकावतो तेव्हा खूप साऱ्या आठवणी आपल्याला दिसतात. त्यातल्या काही आठवणी या आपण आवर्जून अशा जपून ठेवलेल्या असतात. काळ पुढं जातो, वेळ पुढं जाते, आपली पावलंसुद्धा जीवनाच्या प्रवासामध्ये चालत राहतात. परंतु मनामध्ये ज्या वाटा असतात त्या तिथेच थबकलेल्या असतात. कारण त्या हळव्या कोपऱ्यामध्ये सुंदर सुंदर आठवणी असतात. त्या हळव्या कोपऱ्यामधल्या त्या सुंदर अशा आठवणी ज्या आपण जपून ठेवलेल्या असतात, मन वारंवार त्या सुंदर आठवणींपाशी जातं. मन वारंवार विशेषतः एकांतात असल्यानंतर त्या हळव्या कोपऱ्यामध्ये जाऊन डोकावतं आणि त्या हळव्या आठवणींना जे आहेत ते ताजं करतं, नाही का? खूप सुंदर अशा मनाच्या हळव्या कोपऱ्यातल्या आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय, उपेंद्र रोहनकर सर लिहितायत गडचिरोली येथून, सरांनी लिहिलंय की आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतो आहे मी झुला, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतो आहे मी झुला, दारावरच्या ओसरीत खुणावतो। क्या बात आहे, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतो आहे मी झुला, दारावरच्या ओसरीत खुणावतो। अजूनही एक हळवा कोपरा मला, अजूनही एक हळवा कोपरा मला, दारावरच्या ओसरीत खुणावतो अजूनही एक हळवा कोपरा मला। क्या बात आहे, क्या बात आहे। तर आठवणींच्या हिंदोळ्यावर झुला झुलत असताना दारावरच्या ओसरीत खुणावणारा हळवा कोपरा, खूप अप्रतिम असं शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं श्रुती हो। हळव्या कोपऱ्याला आणि दारावरच्या ओसरीतून खुणावणाऱ्या त्या हळव्या कोपऱ्याला सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये अमृता कुमठेकर मॅडम लिहित आहेत डब्लिन आयर्लंड येथून। अमृता कुमठेकर मॅडम यांनी डब्लिन आयर्लंड येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की मनाच्या या हळव्या कोपऱ्यात माझे शब्द जपून ठेव, मनाच्या या हळव्या कोपऱ्यात माझे शब्द जपून ठेव, काही गोड आठवणींच्या रूपाने, काही गोड आठवणींच्या रूपाने, काही विरहाच्या क्षणांमध्ये अलगद लपवून ठेव, काही विरहाच्या क्षणांमध्ये अलगद लपवून ठेव। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरं आहे की जेव्हा संवाद झालेले असतात, जेव्हा एक्सचेंज ऑफ वर्ड झालेलं असतं, शब्दांची देवाणघेवाण झालेली असते, काही शब्द असे असतात की ज्यांना खरंच जपून ठेवावंसं वाटतं। त्याची काही उदाहरणं म्हणजे जेव्हा आपल्याला कोणाची तरी सर्वात जास्त गरज असते, तेव्हा आपल्या जीवलगाने आपली केलेली सोबत आणि मी तुझ्यासोबत आहे सगळं ठीक होईल म्हटलेले शब्द, काही सुंदर आणि गोड अशा आठवणींचे शब्द, काही कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द की जसं की तुझ्यामुळं मी आहे, तू होतीस, तू होतास म्हणून हे सगळं शक्य झालं, तू म्हणजे माझ्या अस्तित्वाचा सन्मान आहे। काही गोड काही सुंदर शब्द असे असतात की ज्याला आपण खरंच आपल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवलं पाहिजे, काही गोड आठवणींच्या रूपानं सुद्धा जपून ठेवलं पाहिजे। आणि कधी कधी जेव्हा विरहाचे क्षण येतात, तेव्हा त्या विरहाच्या क्षणांमध्ये या गोड आठवणींच्या रूपामध्ये आपण जे शब्द जपलेले असतात त्यांना जर आपण आठवलं तर विरहाचे क्षण जे आहेत त्याची तीव्रताही कमी होऊन जाते। म्हणून मॅडमनी लिहिलंय की मनाच्या या हळव्या कोपऱ्यात माझे शब्द जपून ठेव, काही गोड आठवणींच्या रूपाने, काही विरहाच्या क्षणांमध्ये अलगद लपवून ठेव, काही शब्द विरहाचे जे क्षण आहेत त्याच्यामध्ये काही शब्दांना लपवून सुद्धा ठेव, म्हणजे जेणेकरून विरह दिसू नये। खूप अप्रतिम गहिरं असं शब्दांकन मॅडमच्या या अतिशय अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम चारोळीसोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळणार आहोत। तुम्ही आरजे कैलाससोबत आहात, हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत, मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय हळवा कोपरा या शब्दाच्या अनुषंगानं। मॅडम लिहित आहेत की माझ्या मनाच्या दाराशी तुझी आठवण खेळू लागे, माझ्या मनाच्या दाराशी तुझी आठवण खेळू लागे, मनाचा हळवा कोपरा मात्र, मनाचा हळवा कोपरा मात्र तुझ्यासाठीच दरवळतो मागे, मनाचा हळवा कोपरा मात्र तुझ्यासाठीच दरवळतो मागे, माझ्या मनाच्या दाराशी तुझी आठवण खेळू लागे। तर मनाचा दरवळणारा हळवा कोपरा मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या एका चारोळीकडे वळूया, आठवतो आई या शीर्षकाखाली सौभारती सावंत मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून. सौभारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत की आठवतो आई तुझ्या मायेचा घामात चिंबलेला हळवा कोपरा. आठवतो आई तुझ्या मायेचा घामात चिंबलेला हळवा कोपरा. ना मिळाले तुला सुख मनासारखे, ना मिळाले तुला सुख मनासारखे, हळहळतो माझा हा जीव दुखरा, हळहळतो माझा हा जीव दुखरा, जीव दुखरा. वाह वाह. तर आईच्या मायेचा घामात चिंब भिजलेला हळवा कोपरा. तो घामात भिजलेला हळवा कोपरा का होता? तर तो त्याग होता, ते समर्पण होत. मुलांसाठी कुटुंबासाठी धडपड करून भिजलेला तो हळवा कोपरा होता. आई जिला मनासारखं काहीच मिळत नसतं, तिला आशा असतात, अपेक्षा असतात की मुलं मोठी होतील आणि मला म्हातारपणी सुख मिळेल. आणि मुलांच्या मनामध्ये सुद्धा एक हळहळणारा दुखरा कोपरा असतो की माझ्या आईला माझ्या वडिलांना हे करता आलं नाही. खरंच आईबद्दल खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सूरज अनुभव निसर लिहित आहेत, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, गाव मोंड इथून. मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग इथून प्रेमकवी या नावाने सूरज अनुभवणी सरांनी लिहिलंय की हळव्या मनाच्या कोपऱ्याची सुरुवात तुझ्यापाशी. क्या बात आहे, हळव्या मनाच्या कोपऱ्याची सुरुवात तुझ्यापाशी आणि शेवट मात्र माझ्यापाशी होतो. हळव्या मनाच्या कोपऱ्याची सुरुवात तुझ्यापाशी आणि शेवट मात्र माझ्यापाशी होतो. जणू तो जपून, जणू तो जपून ठेवासा वाटतो ग हृदयापाशी, जणू तो जपून ठेवासा वाटतो ग हृदयापाशी, हृदयापाशी. मनाचा हळवा कोपरा ज्याची सुरुवात तुझ्यापाशी आहे आणि शेवट माझ्यापाशी आहे आणि म्हणूनच तो जपून ठेवावासा वाटतो. खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव सरांच्या या चारोळीमध्ये होते श्रोते हो. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर इथून. सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर इथून लिहिलंय की संसारात माझ्या तुझ्या हळवा कोपरा प्रेमाचा, संसारात माझ्या तुझ्या हळवा कोपरा प्रेमाचा, हृदयात नित्य दरवळे, हृदयात नित्य दरवळे गंध गोड विश्वासाचा. क्या बात आहे, संसारात माझ्या तुझ्या हळवा कोपरा प्रेमाचा, हृदयात नित्य दरवळे गंध गोड विश्वासाचा, गंध गोड विश्वासाचा. आणि खरंय की दोघांच्या संसारामध्ये प्रेमाचा एक हळवा कोपरा असतो आणि हृदयामध्ये गोड विश्वासाचा दरवळणारा असा गंध असतो. शब्द विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या विश्वासाचा, गोड विश्वासाचा दरवळणारा गंध मॅडमनी खूप सुंदररित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो. आणि श्रोते हो, या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सरिता सुटे मॅडम यांनी हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून लिहिलं आहे. सरिता सुटे मॅडम लिहित आहेत हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून. मॅडमनी लिहिलंय की कधी न दुखवलेला हळवा कोपरा तुझ्या एका शब्दाने आज पुन्हा ओला झाला. कधी न दुखवलेला हळवा कोपरा तुझ्या एका शब्दाने आज पुन्हा ओला झाला. नकोस तू देऊचू त्या जपलेल्या भावना, नकोस तू देऊचू त्या जपलेल्या भावना, तिथेच तर मी जपते त्या आपल्या आठवणीला, तिथेच तर मी जपते त्या आपल्या आठवणीला. क्या बात आहे, क्या बात आहे. तर हळवा कोपरा ज्या हळव्या कोपऱ्यामध्ये सुंदर आठवणी आहेत आणि त्या सुंदर आठवणींना त्या हळव्या कोपऱ्यामध्ये जपलेलं आहे, पण तुझ्या एका बोलण्याने तो हळवा कोपरा ओला झाला आणि तू त्या हळव्या कोपऱ्याला देऊचू नको, त्या जपलेल्या भावनांना देऊचू नको, असं म्हणून मॅडमनी लिहिलंय की तिथेच आपल्या दोघांच्या सुंदर अशा आठवणी आहेत, त्यामुळं त्या हळव्या कोपऱ्याला तू ढिलचू नकोस. तुझ्या एका शब्दाने आज तो हळवा कोपरा ओला झाला आहे. तर हळवा कोपरा जो नाजूक असतो, हळवा कोपरा जो सुंदर आठवणींना, आठवणींचे जे रेशीम बंध असतो त्या रेशीम बंधाला त्या ठिकाणी जपून ठेवलेला असा तो हळवा कोपरा असतो. खूप अप्रतिम असे भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये मंदा पवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मंदा पवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिले डोळ्यात ओलावा या शीर्षकाखाली की मैत्रीचा अलगद हळवा कोपरा जपून ठेवावा सदैव भावबंधात. मैत्रीचा अलगद हळवा कोपरा जपून ठेवावा सदैव भावबंधात. आठवणींच्या सावलीत स्पर्श बोलका, आठवणींच्या सावलीत स्पर्श बोलका, डोळ्यात ओलावा हृदयाच्या कप्प्यात, डोळ्यात ओलावा हृदयाच्या कप्प्यात. वाह. तर मैत्रीचा अलगद हळवा कोपरा मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे आणि तो सदा सदैव भावबंधामध्ये जपून ठेवावा असं सुद्धा भाव या सुंदर अप्रतिमाशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते. आठवणींच्या सावलीतला बोलका स्पर्श शब्दबद्ध करताना मॅडमनी म्हटलेलं आहे की डोळ्यात ओलावा हृदयाच्या कप्प्यात. तर खूप अप्रतिम अशी ही सुंदर चारोळी होती श्रोते हो. आणि या सुंदर चारोळीसोबतच पुढच्या एका चारोळीमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. अपूर्वा अजय पत्तेवार मॅडमनी नाशिक येथून लिहिलंय बंद भावनांचे या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत की सदैव बसते मनात तुझी प्रतिमा, जागवत आठवणी मनचिंब भिजते. सदैव बसते मनात तुझी प्रतिमा, जागवत आठवणी मनचिंब भिजते. भावनेला अश्रू बिलगतात. क्या बात आहे, क्या बात आहे. भावनेला अश्रू बिलगतात. मनाचा कोपरा अधिक हळवा होतो, मनाचा कोपरा अधिक हळवा होतो. बंध भावनांचे, भावनांचे बंध कसे असतात तर तुझीच प्रतिमा मनात आहे जी कायम वसलेले. आणि जेव्हा आठवणींना जागवलं जातं तेव्हा मन हे चिंबचिंब भिजून जातं. त्या सरींमध्ये मन जेव्हा चिंबचिंब भिजतं तेव्हा भावनेला अश्रू बिलगतात. किती सुंदर ओळ आहे नाही का श्रोते हो, की भावनेला अश्रूंचं बिलगणं. तर भावनेला अश्रू बिलगतात तेव्हा मनाचा कोपरा हा आणखीनच हळवा होतो. तर भावनेला अश्रू बिलगल्यानंतर हा मनाचा कोपरा जो ओला झालेला आहे त्याला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ आरती राजूरकर मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. सौ आरती राजूरकर मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलं आहे की काळजाचा ठाव घेतो सखे तुझा हा नकरा. वाह. काळजाचा ठाव घेतो सखे तुझा हा नकरा, तूच माझे बळ आणि

एकमेकांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. एकमेकांनी एकमेकांच्या मनाचा हळवा कोपरा सुद्धा जपला पाहिजे, कारण त्या हळव्या कोपऱ्यामध्ये आपणच असतो, म्हणजे समोरचा व्यक्ती असतो. मग आपणच आपल्या स्वतःला जो जे आपण इतरांच्या मनामध्ये वसलेलो आहोत त्याला दुखवायचं का? कारण हळवा कोपरा हा खरंच हळवा असतो, छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा तो दुखावला जातो. त्यामुळं या हळव्या कोपऱ्याबद्दल तूच माझे बळ आणि तूच मनाचा हळवा कोपरा असे सुंदर शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या एफ एमवर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. श्रोते हो, तुम्ही आर जे कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: चलिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम खुश बैठे हैं, हम प्यार से वो चीज खा रहे हैं जो हमें पसंद है, तो पूरी सिचुएशन तो हमारी है एक्चुअली। सी द सिचुएशन इज ऑल अबाउट मी। मैं आराम से इस कुर्सी पे बैठी हूँ, मेरे सामने मेरी फेवरेट मिठाई है, मैं प्यार से खा रही हूँ, एवरीथिंग इज परफेक्ट, हैप्पी हैप्पी। और सामने से कोई आया, किसी ने एक लाइन बोल दी। इस केस में लाइन इतनी बहुत ज्यादा कड़वी भी नहीं है, लेकिन हो सकता है किसी ने कोई कड़वी लाइन भी बोल दी, कोई अब्यूजिव लैंग्वेज यूज कर ली, किसी ने झूठ बोल दिया, किसी ने डांट दिया। इस केस में तो कुछ भी नहीं था, इस केस में थोड़ा सा बोला कि आपको थोड़ी परहेज करनी चाहिए थी। हियर माई वर्ल्ड वॉज परफेक्ट, सब कुछ मेरे अनुसार था, लेकिन सामने से कोई आया, सामने से किसी ने एक लाइन बोली और वो एक लाइन ने मेरे पूरे वर्ल्ड को आउट ऑफ कंट्रोल कर दिया। मन डिस्टर्ब्ड, फीलिंग्स डिस्टर्ब्ड, फिर वर्ड्स डिस्टर्ब्ड, काफी देर तक डिस्टर्ब्ड। मीनिंग वन लाइन, किसी की एक लाइन मेरी इस दुनिया को एक घंटे के लिए डिस्टर्ब कर सकती है। और ये भी हो सकता है कि अगली बार जब आप उनसे मिलेंगे तब भी आपको वो वाली बात याद आ जाएगी। सो इट विल नॉट इवन रिस्ट्रिक्ट टू दिस वन आवर, ये हो सकता है कि इट स्टेज ऑन माई माइंड एंड इट कम्स बैक टू माई माइंड लेटर ऑन। शायद कभी जब वो लड्डू खा लिया तब वो बात याद आ जाएगी, या शायद वो बहन सामने कभी आ जाएगी तो वो बात याद आ जाएगी। मतलब माई माइंड, ये हमारा एक्सरे है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलास सोबत। श्रोते हो, आपण हळव्या कोपऱ्याबद्दल बोलत आहोत। हळवा कोपरा जो आपल्या आजच्या शोचा विषय होता, आणि त्या मनातल्या हळव्या कोपऱ्याला आपल्या सर्व साहित्यिक मान्यवरांनी एवढ्या सुंदररित्या शब्दबद्ध केलं आहे की मनातला हळवा कोपरा अक्षरशः उलगडलेला। मनातले जे भावभावना आहे ज्याला कधी कधी कुठंच व्यक्त करता येत नाही, त्या सर्व भावभावना या ओळींच्या माध्यमातून व्यक्त झालेले आहेत। श्रोते हो, कधी कधी ना हळवा असण्याचे खूप तोटे असतात, कारण हळव्या मनावर घाव जास्त घातले जातात, हळव्या मनाला वेदना जास्त दिल्या जातात। आणि एखादा व्यक्ती हळवा असेल तर तो सोशिक आहे, तो सहन करतो, असं जणू काही गणितच आखलं जातं, ग्राह्य धरलं जातं, आणि त्यामुळं त्या व्यक्तीला दुःख जास्त दिलं जातं, नाही का? तर हळवे असण्याचे जे तोटे असतात त्या अनुषंगानं, आणि ते हळवेपण, तो हळवा कोपरा या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की हळवं असण्याचे खूप तोटे होतात, हळवं असण्याचे खूप तोटे होतात, आपले प्रश्न छोटे नि समोरच्याचे मोठे होतात, कारण आपल्या प्रश्नाला कोणी गिनतच नाही, कारण आपण हळवे असतो। म्हणून मी लिहिलेलं होतं की हळवं असण्याचे खूप तोटे होतात, आपले प्रश्न छोटे नि समोरच्याचे मोठे होतात, नाही का श्रोते हो? आणि जेव्हा मनाचा हळवा कोपरा, भावभावना आणि पापणी अडचण जग या सर्वांचा विषय येतो, तेव्हा एक चारोळी आहे माझी, मी लिहिलं आहे की भावनांना कुठे वाव असतो हळवे वेडे मन तुटल्यावर। भावनांना कुठं वाव असतो हळवे वेडे मन तुटल्यावर, निमिषात पापणी वाहते मग हळव्या कोपऱ्यात। भावनांना कुठे वाव असतो हळवे वेडे मन तुटल्यावर, निमिषात पापणी वाहते मग हळव्या कोपऱ्यात, अनुत्तरित कोडे सुटल्यावर, अनुत्तरित कोडे सुटल्यावर। तर ही माझी चारोळी होती श्रोते हो, आणि यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनांकडे वळूया, ज्यामध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळप रत्नागिरी येथून लिहिले आहे। सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत गोळप रत्नागिरी येथून। मॅडमने लिहिलं आहे की हळवा कोपरा नाजूक मनाचा कधी दुखावतो शब्द भावनांचा, हळवा कोपरा नाजूक मनाचा, हळवा कोपरा नाजूक मनाचा कधी दुखावतो शब्द भावनांचा, कधी दुखावतो शब्द भावनांचा, शब्द मोजके अर्थ गहिरा। हळवा कोपरा जो नाजूक मनाचा आहे तो कधी दुखावतो शब्द भावनांचा, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौरुचा हनुमंत महाबळ मॅडम लिहित आहेत मुक्काम पोस्ट तळकट तालुका दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून। सौरुचा हनुमंत महाबळ मॅडम यांनी मुक्काम पोस्ट तळकट तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की तुझ्या माझ्या आठवणींचा हळवा कोपरा हृदयात, तुझ्या माझ्या आठवणींचा हळवा कोपरा हृदयात, हळूहळू उलगडतो प्रत्येक क्षण आनंदात, हळूहळू उलगडतो प्रत्येक क्षण आनंदात. वाह, तर तुझ्या माझ्या आठवणी आणि त्या सुंदर आठवणींचा एक हळवा हृदयातला कप्पा. तो उलगडताना मॅडमनी लिहिलंय की हळूहळू उलगडतो प्रत्येक क्षण आनंदात. त्या कप्प्याला जेव्हा हळूहळू उलगडलं जातं तेव्हा फक्त आनंदाने आनंद असतो. त्या आनंदाला, त्या सुंदर आठवणींना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे. पुढच्या चारोळीमध्ये चौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. चौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की प्रत्येक मनातील एक हळवा कोपरा जिथं एकांतात भावना येतात दाटून, प्रत्येक मनातील एक हळवा कोपरा जिथं एकांतात भावना येतात दाटून आणि मन येतं भरून जुन्या आठवणींना स्मरून. वाह, प्रत्येक मनातील एक हळवा कोपरा जिथं एकांतात भावना येतात दाटून आणि मन येतं भरून जुन्या आठवणींना स्मरून, असतो तो एक आधार स्वतःसाठीचा अस्थिर मन सावरण्याचा, असतो तो एक आधार स्वतःसाठीचा अस्थिर मन सावरण्याचा. आणि खरंय की हळवा कोपरा जिथं एकांतात भावना दाटून येतात, हळवा कोपरा जिथं मन भरून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, एक हळवा कोपरा जो आधार असतो अस्थिर मन सावरण्याचा, तिथं गेल्यानंतर आपण विसावून जातो, तिथं गेल्यानंतर आपण दुःख विसरतो, तिथं गेल्यानंतर आपल्याला आपल्या मनाला शांतता लाभते, असा तो हळवा कोपरा. खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून पाठवलेल्या आणि पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सर लिहित आहेत देदक्का मारा या नावाने कोळ्याचापाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून. श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांनी देदक्का मारा या नावाने लिहिले जिल्हा परिषद शाळा कोळ्याचापाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून. सर लिहित आहेत गुरूर या शीर्षकाखाली हळवा कोपरा या विषयाच्या अनुषंगानं गुरूर या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की हळवेपणा असावा जरूर पण एखादा असेल मगरूर, हळवेपणा असावा जरूर पण एखादा असेल मगरूर, त्याच्या बाबतीत हळवेपणा न दाखवता आपल्या परीने त्याचा तोडावा गुरूर, त्याच्या बाबतीत हळवेपणा न दाखवता आपल्या परीने त्याचा तोडावा गुरूर. आणि खरंय की आपण हळवं असणं गैर नाही पण समोरचा मगरूर असेल तर आपलं हळवं असणं हे नुकसानकारक ठरू शकतं, असं शब्दांकन सरांनी केलेलं आहे. आणि खूप वेळा हळव्या मनाचा गैरफायदा घेतला जातो, खूप वेळा हळव्या व्यक्तींचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवलं जातं, त्यांना दुःख दिलं जातं, त्यांना वेदना दिल्या जातात. काही लोक हे खरंच खूप मगरूर असतात, खूप सारा त्यांना ॲटिट्यूड असतो, ॲटिट्यूड असणं गैर नाही, तो स्वतःला असावा, स्वतःसाठी असावा आणि तो ॲटिट्यूड दाखवत असताना कोणाला दुखावून आपला ॲटिट्यूड वाढला नाही पाहिजे. आपण कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं यावर तर ॲटिट्यूड ठरतो नाही का? ॲटिट्यूड ॲटिट्यूड म्हणजे तरी नेमकं काय असतं? कारण एखाद्याचा गर्व म्हणजे नेमकं काय असतं? तर स्वतःला मोठं सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखणं, आणि त्यामुळं कोणीच कधीच मोठा होऊ शकत नाही. हा जो मग्रुरीपणा आहे तो मग्रुरीपणा त्या व्यक्तीला माणसातून उठवतो, त्याच्या जवळ कोणी जात नाही. हा फार मग्रूर आहे असं म्हणतात आणि लोक आपल्याला टाळायला लागतात, त्यानंतर आपण एकटे पडतो. त्यामुळं जसं की सरांनी लिहिलंय की हळवेपणा जरूर असावा पण एखादा जर मग्रूर असेल तर त्याच्या बाबतीत मात्र अजिबात हळवेपणा दाखवू नये, असं सरांनी शब्दांकन केलेलं आहे. आणि आपण आपल्या परीने त्याचा गुरूर तोडला पाहिजे, कारण आपण कोणाचेही गुलाम नसतो. आपण आपल्यावर कोणाचीही मतं लादून घेणं हे गैर आहे, जे आपल्याला पटत नाही ती गोष्ट करणं हे गैर आहे. खूप अप्रतिम सुंदर भाव, सुंदर संदेश सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ मनीषा देवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ मनीषा देवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की मनाच्या गाभाऱ्यात अगणित आठवणी जशी मृदगंधाने हरकून जाते धरणी। वा, मनाच्या गाभाऱ्यात अगणित आठवणी, जशी मृदगंधाने हरकून जाते धरणी, मनोमन डोकावता गवसतो एक जणू एक पेटारा, मनोमन डोकावता गवसतो जणू एक पेटारा, आणि बालपणीच्या अमूल्य साठवणींनी सजलेला हळवा कोपरा, आणि बालपणीच्या अमूल्य साठवणींनी सजलेला हळवा कोपरा। क्या बात आहे, खरं आहे की मनाच्या गाभाऱ्यात अगणित आठवणी असतात, त्या मृदगंधित असतात, आणि त्या मृदगंधित आठवणींनी मनाचा कोपरा हा कायम जो आहे तो ताजातवाना असतो। जेव्हा आपण मनामध्ये डोकावतो तेव्हा आपल्याला या मृदगंधित आठवणींचा पेटारा सापडून जातो, ज्यामध्ये बालपणीच्या अमूल्य आठवणीसुद्धा असतात आणि हळवेपणा असतो त्या कोपऱ्यामध्ये। खूप अप्रतिम भाव या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि यासोबतच पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून। भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे। मॅडम लिहित आहेत की कडक शिस्त आणि करारीपणा माणसाचा जगाला दिसतो, कडक शिस्त आणि करारीपणा माणसाचा जगाला दिसतो, पण प्रत्येकाच्या मनामध्ये बघा, पण प्रत्येकाच्या मनामध्ये बघा, तुम्हाला एक हळवा कोपराही दिसतो, पण प्रत्येकाच्या मनामध्ये बघा, तुम्हाला एक हळवा कोपराही दिसतो, हळवा कोपराही दिसतो। आणि खरंय की किती साध्या सोप्या शब्दामध्ये मॅडमनी हळव्या कोपऱ्याचं वर्णन केलेलं आहे, नाही का श्रोते हो? की एखाद्याकडं पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की हा फार कडक शिस्तीचा आहे, हा करारी व्यक्ती आहे, हा कठोर आहे, याला आपलं भावनिक बोलणं किंवा आपलं प्रेम हे समजतच नाही। त्या व्यक्तीला त्याच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळं, करारीपणामुळं, निष्ठुरतेमुळं किंवा प्रत्येक काम हे ज्या त्यावेळी व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट जागच्या जागी असायला हवी असा त्यांचा स्वभाव असतो, म्हणून त्यांना जज केलं जातं, नाही का? हा स्वभाव दिसतो, परंतु आपण जर त्यांच्या अंतरंगामध्ये डोकावलं तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी सुद्धा एक हळवा कोपरा दिसतो, की जिथं ज्यांच्याबद्दल ते हे कडक शिस्त आजमावत असतात, करारीपणा करत असतात, त्यांच्यासाठी मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यामध्ये खूप काही साठवलेलं असतं, खूप प्रेम असतं, माया असते, जिव्हाळा असते, परंतु ते कधी बाहेर आलेलं नसतं, त्यासाठी आत डोकावावं लागतं। आणि डोकावल्यानंतर कितीही कडक कठोर माणूस असला तरी त्याच्या मनामध्ये आपल्याला नक्कीच हळवा कोपरा दिसणार। खूप अप्रतिम असे भाव होते। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून। प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलं आहे की मनाच्या हळव्या कोपऱ्यात आठवणींचा किती तो पसारा, मनाच्या हळव्या कोपऱ्यात आठवणींचा किती तो पसारा, सुखदुःखाच्या पायघड्यांवर, सुखदुःखाच्या पायघड्यांवर अव्यक्तपणाचा जपलेला आसरा, अव्यक्तपणाचा जपलेला आसरा। आणि खरं आहे की मनाच्या हळव्या कोपऱ्यात आठवणींचा सारा पसारा पसरलेला असतो, सुख असतं, दुःख असतं, खूप साऱ्या आठवणी असतात, आणि त्या सुखदुःखांच्या पायघड्यावर अव्यक्तपणाचा जपलेला एक आसरा असतो। पसारा तर खूप आहे, पण तो पसारा अव्यक्त आहे, कारण तो जो कोपरा आहे तो हळवा आहे, त्या हळव्या कोपऱ्याला जास्त बोलता येत नाही, त्या हळव्या कोपऱ्याला जरी नाही पटलं स्वतःला तरी ते समोरच्याला सांगता येत नाही, तो हळवा कोपरा अबोल आहे। या अबोल अव्यक्त हळव्या कोपऱ्याला मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। आणि श्रोते हो, या सुंदर अशा चारोळीनंतर आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये विद्या झिझाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरूळ येथून। विद्या झिझाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ येथून लिहिलंय की ज्यात जपून ठेवली असतात काही हळवी गुपिते छान, ज्यात जपून ठेवली असतात काही हळवी गुपिते छान, तिथेच रुंजी घालत असते, तिथेच रुंजी घालत असते, मनातले हे अबोल रान, मनातले हे अबोल रान। क्या बात आहे, क्या बात, की मनाचा हळवा कप्पा ज्यामध्ये हळवी गुपित असतात आणि मन सुद्धा तिथेच रुंजी घालत असतं. तिथेच रुंजी घालत असते मनातले हे अबोल रान. तर मनातलं अबोल रान आणि हळवा कप्पा खूप अप्रतिम भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणेतून. वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणेतून लिहिले की मनाच्या संवेदनशील हळव्या कोपऱ्यात आठवणींची फुले कायम फुलतात. क्या बात आहे, मनाच्या संवेदनशील हळव्या कोपऱ्यात आठवणींची फुले कायम फुलतात. जपलेल्या आनंदी दुःखी क्षणांना आठवताच आठवताच खरेच डोळे नकळत पाणावतात. किती गहिरा असं शब्दांकन आहे नाही का श्रोते हो, की संवेदनशील मन, हळवा कोपरा आणि आठवणींची फुललेली फुले. जिथं आनंदी दुःखी क्षण आहेत त्यांना आठवलं की डोळे नकळत पाणावतात. तर हळव्या कोपऱ्यामध्ये डोकावून तिथल्या आठवणींना ताजं करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. हळवा कोपरा शब्द खूप छोटा आहे पण अर्थ खूप मोठा आहे. आपण पाहिलं की हळव्या कोपऱ्याला किती सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं आपल्या सर्व साहित्यिक मान्यवरांनी. प्रत्येकाचे भाव वेगळे, शब्द वेगळे, आशय वेगळे, विषय वेगळे आणि शब्दांची गहराई डेप्थसुद्धा वेगळी, खोली वेगळी, नाही का? श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिले का? बघता बघता तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर चारोळ्या सादर करता करता कळलंच नाही हो की आपल्या शोची वेळ कधी संपल्या. हो, शोची वेळ तर केव्हाच संपून गेली आहे. आणि तुमच्याशी गप्पा मारताना नेहमी मात्र असं होतं की मी शो सुरू करतो, तुमच्या सुंदर रचनांचं सादरीकरण करतो, तुम्ही एवढं सुंदर लिहिताना की त्या प्रत्येक शब्दावर खूप सारं बोलावं असं वाटतं. पण कधी कधी शब्दांना मर्यादा घालावी लागते कारण आपल्याला सर्वांच्या रचनांना सहभागी करून घ्यायचं असतं. त्यामुळं आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या. आणि हो श्रोते हो, तुम्हाला भेटायला मी पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर रचना घेऊन. हळवा कोपरा या शब्दावर उर्वरित ज्या राहिलेल्या रचना आहेत त्या पुढील रविवारी सादर होतील. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलाससोबत. आनंदी राहा, आनंद लुटा आणि हो सर्वजण काळजी घ्या.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
3: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणं संधी मिळावी यासाठी गेल्या 5 वर्षांपासून वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार दमदार आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्ष रसिकांच्या पसंतीस उतरत असलेल्या त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कार्यक्रमात अलकची झलकमध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज मी प्रचंड प्रचंड प्रचंड आनंदित आहे, कारण अलकची झलक या कार्यक्रमाला कालच 5 वर्ष पूर्ण झाली आणि 6व्या वर्षातील पहिला प्रयोग आर्ज जगदीश तुमच्यासमोर सादर करायला सज्ज झाला आहे। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, अर्थात माझ्या सर्व अलककार मित्रांना, अलककार रसिक श्रोत्यांना, पुणेरी आवाज 107.8 FM संपूर्ण टीमला, आमचे सुहृद, आमचे मित्र गुरुवर्य आरजे कैलास यांना आणि प्रथम अलककार श्री राजेंद्र वैशंपायन आणि सर्वच अलककारांना, म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत नाही, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अलककार मयुरेश देशपांडे यांचं नाव घेतो, कारण त्यांनी वारंवार तुम्हा सगळ्यांना समृद्ध केलं आहे अलकचं मार्गदर्शन करून। सगळ्याच अलककार मित्रांना मनापासून लाख लाख दंडवत आणि तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा। आज माझ्या हृदयाला आनंदाची भरती आली आहे, आनंदाचं उधाण आलेलं आहे आणि माझ्या मनात मोर थुई थुई नाचतोय। खरंच अलकप्रेमी रसिक श्रोते हो, 5 वर्ष सलग एखादा कार्यक्रम करणं हे केवळ तुमच्या आणि केवळ तुमच्याच कृपेमुळे शक्य आहे आणि हा टप्पा आरजे जगदीशने गाठला, आनंद होतोय आणि या आनंदाच्या अत्यंत उत्कट अशा उत्कर्ष बिंदूवर स्वार होऊन आरजे जगदीश सादर करतोय अलक गुरु, अलक महागुरु, अलक पंडित, अलककार मयुरेश देशपांडे पिंपरी चिंचवड यांची अलक। पाण्याची बाटली 20 रुपये एवढे वाचले आणि तो थकलेला तहानेने व्याकुळ जीव तसाच उठला। दादा पाणी घ्या। नाही नको, माझ्याकडे पैसे नाहीत। दादा मी वस्तू विकतो, माणूस की नाही। अलककार मयुरेश, तुमच्याबद्दल काय आणि किती बोलू असा प्रश्नच पडतो मला। खरंच तुम्ही अलकचेच नव्हे तर एकूणच साहित्यातले महागुरु आहात असं म्हटलं तरी वावगट राहणार नाही, कारण तुम्हाला लेखनाची उत्तम समज आहे। बघा ना दादा, मी वस्तू विकतो, माणूस की नाही। ही माणूसकी त्याच माणसाकडे असू शकते जो काबाड कष्ट करतोय। ही माणूसकीची पावती त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला दिली ज्याला ते 20 रुपये परवडत नाहीत। एवढे वाचले, आता बघा पाण्याची बाटली 20 रुपये एवढे वाचले, याच्यात एवढे वाचले शाब्दिक कोटी पण महत्त्वाची आहे। एवढे वाचले आणि तो तहान, तो थकलेला वाचले म्हणजे नाही घेतली बाटली म्हणून वाचले आणि ती सूचना वाचली, पण त्या मुलाने मात्र ती पाण्याची बाटली दिली। अलककार मयुरेश, तुम्हाला मानाचा मुजरा। ऐकूया पुढची अलक, वर्षा श्रेटोपण नावाने नागपूर येथून लिहिणाऱ्या अलककार वर्षा श्रीकांत गंपावार। खरंच आजच्या या पंचवार्षिक पूर्ततेमध्ये कोणाकोणाची नावं घेऊ असा प्रश्न पडतो, म्हणून मी श्रेय नामावली टाळली सगळ्यांच्या वतीने। मी तुम्हा सगळ्यांनाच माझं वंदन, सगळ्यांनाच मानाचा मुजरा, त्यातल्याच अलककार वर्षासुद्धा ज्या नियमितपणे अलक लिहितात। तिने नवऱ्यासोबत गावच्या जुन्या घरात जायला नेहमीच विरोध केला। 5 वर्षानंतर नवरा एकटाच गावाला गेला। ती एका श्रीमंत मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या सरप्राईज पार्टीसाठी एका ठिकाणी पोहोचली। समोरचा नजारा पाहून ती थक्क झाली। तिचे जुने घर रिसॉर्ट वाडा म्हणून नव्या रूपात उभे होते आणि तिच्या स्वागतासाठी नवरा समोर उभा होता. वा अलक्कर वर्षा वर्षाश्री जशा त्या ठिकाणी म्हणजे धाराश्री जसं त्या ठिकाणी पाऊस पाडतात तसं त्या ठिकाणी तुमच्या अलकमधून जुनाट संकल्पना उराशी न बाळगता आपण त्याला नवरूप देऊ शकतो आणि कोणाला कधी हिणवू नये कोणाला कधी कमी लेखू नये नवऱ्याने ते व्यवस्थित दाखवून दिलं. मला वाटतं तुमच्या अलकमध्ये दिवसेंदिवस येत असणारी प्रगल्भता परिपक्वता आम्हा सगळ्यांसाठीच फार धन्य करून जाते. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. खरंच त्या नवऱ्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऐकूया अलकर श्रावणी संदीप गुंड धानोरी पुणे 15. नियमितपणे अलकणारे अलकर श्रावणी लिहितात. एक दिवस देव पृथ्वीवर आला आणि चक्क देवळात गेला. तिथे त्याला एक माणूस भेटला. काय मागितलं देवाकडे? देव म्हणाला काहीच नाही. देवाला किती कामं असतील, उगाच त्याच्यावर माझा भार कशाला? हे ऐकून देवाचे डोळे पाणावले. चला मला समजून घेणारा कोणीतरी आहे, देव आनंदाने म्हणाला. अलक्कर श्रावणी धन्य झालात, श्रावण धारा बरसली. खूपच छान. खरंच देवालाही भावना आहेत आणि देवालाही समजून घेणारा भक्त आहे. मला वाटतं तुमची अलक आत्तापर्यंतच्या सगळ्या अलकमध्ये आगळी वेगळी आहे. अजून थोडीशी सुधारणा करा. एकदा अलककार मयुरेश यांचं मार्गदर्शन घ्या. उत्तम अलक यातून जन्माला येईल याची खात्री आहे आणि मग ती मला पाठवा. मी तुम्हाला छानशी रेकॉर्ड करून पाठवेन आणि मग तुम्ही नियमितपणे यूट्यूबवर टाकत चला. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहणकर सोनापूर कॉम्प्लेक्स लिहितात. अलककार उपेंद्र तुम्हीही नियमितपणे लिहिता, धन्यवाद. तुम्हा सगळ्यांमुळे 5 वर्ष पूर्ण करू शकलो. यावर्षी वार्डात स्त्रियांनीच गणेश स्थापनेची जबाबदारी उचलली आणि श्रीची स्थापना करून अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले. त्यांनी घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. अलककर उपेंद्र, स्त्री पुरुष समानता, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण आणि मला वाटतं खरंच महिलांचा गणेशोत्सव ही संकल्पना तुम्ही इथे मांडलीत. मानाचा मानाचा मुजरा आणि गणपती बाप्पा सगळ्यांना सारखंच वरदान देतो असाही साक्षात्कार तुमच्या अलकमध्ये आहे. मला प्रचंड आवडली, भावली. खूप खूप धन्यवाद. अलककर प्रभा वाडकर लातूर येथून लिहितात, तेल. मंग्या उड्या मारीत मारीत घरी आला. आनंदाने आईला म्हणाला, आई आई तेल घेऊन आलोय, तेलाची फोडणी देऊन खमंग भाजी बनव. आई, तेल चोरून आणलंस काय? चोरून आणलंस की काय? नाही आई, एका मंत्र्याचा वाढदिवस म्हणून 1 लाख दिवे लावत आहेत. खाली खूप तेल सांडले होते, खूप जण भरून नेत आहेत. मी पण बाटली भरून घेऊन आलो. आता लवकर भाजी बनव, सपाटून भूक लागली आहे. अलकर प्रभा सणसणीत हणलेत तुम्ही, म्हणजे प्रभा आहे तुमच्या नावातच. प्रतिभावंत आहात तुम्ही. प्रभा म्हणजे ती किरणं अशी चमकलेत आणि त्याच्यात त्या ठिकाणी तेलकट विचार हे किती कुचकट आहेत हे त्या ठिकाणी तुम्ही उपहास गर्भातून दाखवून दिलं आणि गरिबीचं विदारक चित्र तुम्ही उभं केलं. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. खूपच छान. अलकर उपेंद्र, अलकर प्रभा, मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया जवळपास 2.5 वर्षानंतर ज्यांना आपली आठवण आली. चला 5 वर्ष संपली, 6व्या वर्षात आता त्या नक्कीच संकल्प करतील. अलकर एकता माने हिरानंदानी इस्टेट ठाण्यातून लिहितात, आपल्या सावत्र आईचा जात सहन करत तिने वयाची 20 वर्ष त्या घरात घालवली होती आणि आता मात्र सुखाच्या शोधात जान्हवीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या दीपकचा हात पकडला. लग्नाच्या पहिल्याच दिवशी दारू पिऊन समोर उभा राहिलेल्या त्या व्यक्तीचा चेहरा पाहून तिला आयुष्यभर मिळणाऱ्या सुखाचा प्रत्यय आला. शेवटचं वाक्य जे उपरोधात आहे ते त्या ठिकाणी संपूर्ण अलकला धरून ठेवण्याचं काम करतंय. खरंच सुखाच्या शोधात जाऊच नाही मी तर म्हणतो, कारण ज्यांचे खांदे मजबूत त्यांनाच दुःख देण्याची परंपरा परमेश्वराची आहे. अलकर एकता, घाबरू नका, सुख येतच राहणार आहे, पण सुखाच्या मागे लागू नका. निवड मात्र योग्य व्हायला पाहिजे. तुमचा विवाह झाला नसेल तर योग्य व्यक्तीची निवड कराल याची खात्री बाळगू आणि पुढे जाऊ, पण नियमितपणे अलक पाठवायच्या. अलकप्रेमी रसिक श्रोते, आता आपण अलक घेणार आहोत वेड कवितांचे या समूहातील अत्यंत महत्त्वाचं उमदं काम करणारे पनवेल येथील अलककार रुपेश प्रकाश राणे. फार छान काव्य दरबारचा कार्यक्रम झाला. आणि तिथे मला कविता सादर करायची संधी मिळाली. अलका रुपेश, तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. अलका रुपेश, तुमचं पुणेरी आवाज 107.5 FM अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात सहर्ष स्वागत. पहिलीच अलक पटल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद. नियमितपणे अलक पाठवत चला. अलका रुपेश लिहितात, तिचा नवरा जाऊन वर्षच झालं होतं. म्हातारी मुलांची वाट बघतच गावातच राहत होती. रोजच्याप्रमाणे सकाळी 8 वाजता उठली आणि खळ्यात जाऊन बसली. अचानक समोरून मुलांना येताना बघून खुश झाली, पण तिच्याकडे न बघता मुलं सरळ घरात गेली. म्हातारी पण त्यांच्या मागे गेली. मुलं त्या म्हातारीच्या पार्थिवाजवळ बसून धाय मोकलून रडत होती. अलका रुपेश, त्या दिवशी कविता ऐकली, कवितेप्रमाणे रुपडं घेण्याचा तुमचा अट्टहास, तुमची त्या ठिकाणी आवश्यकता आणि तुमचा विचार मनाला भावला आणि आजच्या अलकने तर तुम्ही मला जिंकलत. खूपच छान, धक्का तंत्राचं योग्य उदाहरण, भयकथेचं योग्य उदाहरण. पण हीच कथा आणखीन मोठी होऊ शकेल आणि ती लघुकथा होऊ शकेल याची खात्री बाळगा. थोडासा प्लॉट वाढवा, खूप छान कथा होईल. आणि ही अलकसुद्धा जबरदस्त आहे, म्हणजे ती म्हातारी वारलेली आहे. मला वाटतं ती वारली म्हणण्यापेक्षा म्हातारीने हाय धरली, खच खाल्लेली आहे, कारण नवरा जाऊन वर्ष झालं आहे आणि मग एकटीला जगणं थोडंसं कठीण झालं आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते, खरंच आपले अलककार एकापेक्षा छान अलक लिहितात आणि नवीन नवीन अलक लिहिणारे अलककार रुपेश तयार होत आहेत, ही आपली जमेची बाजू आहे. नाशिक येथून अलककार सह सुरेखा पगारे लिहितात, अगं पितृपक्ष सुरू आहे, उद्या सासूबाईंच्या जेवण बनवायचं आहे. पहिल्या प्रहराच्या आत नैवेद्य झाला पाहिजे. आज दुसरा प्रहर टळून गेला होता. ती तिच्या मैत्रिणीशी बाहेरून उभी राहून बोलत होती. घरात बसलेले सासरे स्वयंपाकघराकडे डोळे लावून बसले होते. अलककार सुरेखा, सुरेख शाल जोडीतली ठेवून दिलेली आहात. खरंच आहे, मी तर म्हणतो जिवंतपणी सगळं काही द्यायचं सोडून पंचपक्वानं देऊन केवळ पितृपाक किंवा त्या ठिकाणी केवळ त्याच दिवशी एकाच दिवशी कावळ्यांना त्या ठिकाणी हगवण लागेल एवढं खायला घालायचं. संस्कृतीच्या नावावर हे संस्कृतीचे धिंडवडेच नाहीत का? श्रद्धेच्या नावावर ही अंधश्रद्धा नाही का? खरंच जिवंतपणी आपण आपल्या नातेवाईकांना जपायला हवं असा संदेश, छुपा संदेश तुमच्या अलेकमधून सुरेख पद्धतीने दिलेला आहे. ऐकूया अकलूज येथील अलककार सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख. अलककार रूपमती लिहितात, किरकोळ वादाचं रूपांतर मतभेदात झालं आणि अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कोर्टाबाहेर दोघे शांत बसले होते, शब्द संपले होते, पण नातं अजून संपलं नव्हतं. बराच वेळ नजरानजर झाली, डोळ्यांनीच मनातलं सगळं सांगून टाकलं. क्षणभर दोघे थांबले आणि नकळत हात हातात घेतले. कधी कधी नातं टिकवायला शब्दांची नाही, एका नजरेचीच गरज असते, याचा साक्षात्कार त्यांना झाला. अलका रूपमती, खरंच आहे, शब्दांपेक्षा संवादापेक्षा नजर वाचता यायला पाहिजे, नजरेतले भाव कळले पाहिजेत. बरीच भांडणं मिटू शकतात, बरीच भांडणं कमी होऊ शकतात. फार दमदार, उबदार असा संदेश तुम्ही अलकमधून दिलात, खूपच छान. अलककार शीतलादेवी सुनील कुळकर्णी मुंबई येथून लिहितात, आमचा गणेशोत्सव खास असतो, मूर्ती पण किती उंच असते. तो माणूस दुसऱ्या मंडळाच्या माणसाला म्हणाला. त्या दुसऱ्या मंडळाचा माणूस म्हणाला, आमची मूर्ती जरी लहान असली तरी मंडळाने समाजसेवेची उंची गाठली आहे. अलककार शीतलादेवी, दुसरा माणूस असं म्हणाला असेल, पण कधीच त्या ठिकाणी अशा प्रकारची गोष्ट एकमेकांना, म्हणजे अशा पद्धतीने भडेजाव करणारी माणसं करत नाहीत, करणारी माणसं दाखवत नाहीत. ते दिसतं आणि समाज त्याचं कौतुक करत असतो. पण मला मात्र दुसऱ्या मंडळाचं कौतुक करायचं आहे, तोंड भरून मानाचा मुद्राही द्यायचा आहे गणपती बाप्पाच्या उंचीपेक्षा. आणि आपण काय केलं आहे हो? विरारचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तिकडे त्या ठिकाणी गिरगावचा महाराजा, आपण गणपती बाप्पांना सुद्धा आता गल्लींमध्ये बंदिस्त केलं आहे. गणपती बाप्पा हा विश्वाचा आराध्य दैवत आहे आणि आपण त्यांना फक्त एका जागेपुरतं मर्यादित करतो आहे का? ऐकूया रत्नश्री टोपण नावाने लिहिणाऱ्या पंढरपूर येथील अलककार जयश्री शिंदे लिहितात, मावळतीला जाणारा सूर्य क्षितिजाला टेकला. त्या सूर्याला पाहून तो मनातच पुटपुटला. त्यावेळी जर मी उगवणाऱ्या सूर्याचाही कधीतरी अस्त होतो हा विचार केला असता तर आज ही वेळ माझ्यावर आलीच नसती. स्वतःला उगवता सूर्य समजणाऱ्या त्याला आता सूर्य अस्तालाही जातो हे उमगले होते, पण वेळ मात्र निघून गेली होती हताशपणे सूर्यास्ताकडे पाहत राहिला. जयश्री शिंदे, अलककार जयश्री, तुम्ही नियमितपणे अलक लिहिता लिहिता तत्वज्ञान सांगता, अलक लिहिता लिहिता इतकी बेमालूमपणे त्या ठिकाणी तत्वज्ञानाची पेरणी करता आणि त्यातून कथा फुलवता, तुमचं अभिनंदन. खरंच सूर्यास्त होत असतो, सूर्य उगवत असतो हा विचार आपण नेहमीच करायला हवा. ऐकूया पिंपरी चिंचवड येथील पुणे वाल्लेकर वाडीमधून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात, तिचे स्वप्न असते विश्व चॅम्पियन बनायचे. तिला निमोनिया होतो, मग पोलिओ होतो, डॉक्टर म्हणतात आता स्वप्न विसर, कारण वॉकरच्या साह्याने ती चालत असते. पण मनात सकारात्मक जिद्द असते, ती सातत्याने प्रयत्न करून चालायला लागते आणि शेवटी विश्व चॅम्पियन होतेच. अलककार कल्पना, तुमच्या कल्पना नेहमीप्रमाणे छानच असतात, मांडणी छान असते आणि आता तर तुम्ही छान छान अलकलायला लागलायत, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तिला जी वॉकरच्या साह्याने चालता चालता हळूहळू जिद्दीने विश्व चॅम्पियन बनली, तिला मानाचा मानाचा मुद्रा. अलकप्रेमी रसिक श्रोते, कुठेही जाऊ नका, मी ताबडतोब येणार आहे, तुम्ही गाणी ऐका, मी गेलो हा आलो, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद अलकप्रेमी रसिक श्रोते हो, धन्यवाद.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: जब हम भगवान को दोष देना शुरू कर देते हैं, दैट इज नॉट फेयर, बिकॉज पिता है, हम बच्चे हैं, वो कभी नहीं ये डिसाइड करेगा कि एक बच्चा ट्रेन ब्लास्ट का विक्टिम हो जाए और दूसरा बच्चा बिल्कुल ठीक है। एक पिता कभी ये नहीं कर सकता है। और अगर परमात्मा ये कर भी रहा है तो देन वी कैन क्वेश्चन ऑन व्हाट बेसिस। परमात्मा हमारी जीवन की यात्रा नहीं डिसाइड कर रहा है, हमारे अपने किए हुए कर्म, एंड दैट्स व्हाई थॉट्स लीड्स टू डेस्टिनी। उसमें सब थॉट्स जो अभी किए, जो बहुत सारे पहले, लेकिन वही थॉट्स अब उस डेस्टिनी को चेंज कर सकते हैं। अब जो हुआ हादसा, वो पिछले किसी कार्मिक अकाउंट की वजह से हुआ, लेकिन उस हादसे के बाद अब क्या करना है, एटलीस्ट दैट इज इन माई कंट्रोल नाउ।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगत आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 4 ऑक्टोबर 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 221 वर्ष 6वे सुरू झाले। 6व्या वर्षातील पहिलाच प्रयोग आरजे जगदीश तुमच्या समोर सादर करीत आहे। अलकप्रेमी रसिक श्रोतो, आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक छान सुंदर आशय संपन्न अशा अलक ऐकल्यात आणि आरजे जगदीश तुम्हाला ग्वाही देतो, या भागातील अलक सुद्धा एकापेक्षा एक भारी असतील। अधिक वेळ न दवडता आरजे जगदीश वळतोय पुढच्या अलककडे। सोलापूर येथून अलककार सौ विद्या चव्हाण माने लिहितात, ती वेळ थांबवायचा प्रयत्न करायची, त्या शेवटच्या भेटीत अडकून राहायची, पण वेळ पुढे निघून गेला होता आणि तो तिच्या आठवणीत कायमचा थांबून राहिला। अलककर विद्या, तिच्या मागे जावं की जाऊ नये, ओ बुलाती आहे मगर जाने का नाही, असं काहीतरी म्हटलं जातं। ती शेवट त्या शेवटच्या भेटीत अडकून राहायची, वेळ निघून गेला, तिच्या आठवणीत तो कायमचा थांबून राहिला, अर्थात तो कायमचा थांबून राहिला। ती निघून गेली, ती निघून गेली, ती त्या ठिकाणी निघून गेली, ती सोडून गेली, ती त्या ठिकाणी तिचं काय झालं की त्याचं काय झालं, कळायला काहीच मार्ग नाही। आशयाच्या वेगवेगळ्या छटा तुमच्या अलकमधून दिसत आहेत, पण हे थांबणं, हुरहुरणं मात्र नेहमीच जबरदस्त असतं। ऐकूया अलकची झलक या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच जे आपल्या बरोबर आहेत, छत्रपती संभाजीनगर येथील अलककार विश्वेश रमेशराव देशपांडे। मला अमुक मिळू दे, तमुक मिळू दे, हे ऐकून ऐकून कंटाळलेला, वैतागलेला तो एक दिवस दवाखान्यात येताच मात्र त्याला बदललेल्या मागण्यांचं हसू आलं। तो आता तिथेच असतो, देताना चेहऱ्यावर भाव मात्र मिश्किलपणाचे असतात। वा वा अलंकार विश्वेश, कमालीचं लेखन करायला लागलेला आहात तुम्ही, म्हणजे कमालीचं, म्हणजे अक्षरशः कमालीचं। बघा ना, खरंच आहे, आपण हे पाहिजे ते पाहिजे म्हणून परमेश्वराकडे याचना करतो। ही अलग एकीकडे आध्यात्मिक आहे, दुसरीकडे भौतिक सुखासाठी

आला पाहिजे हा विचार अलगकार विश्वेष तुमच्या अलगमधून मांडलाय. तुमची अलग काळजाला हात घालणारी आहे आणि म्हणून काळजापासून या अलगला मानाचा मानाचा मुजरा विचार प्रवर्तन करणारी विचार प्रवर्तक अशी अलग विचाराला वाव देणारी अशी अलग खरंच जबरदस्त आहे. नाशिकेतून अलगकार सौ राजश्री मोरे लिहितात, अति महत्वाच्या कामामुळे तिने शेजारणीसोबत मुलाला शाळेत पाठविले. थोड्याच वेळात मुलगा शाळेत न पोचल्याचा फोन आल्यामुळे ती व तिचा नवरा धावतच शाळेत पोचले. भरपूर शोधाशोध व चौकशी नंतर पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले. शाळेच्या रोड समोरील झोपडपट्टीतील गदी चिरत ती धावतच सुटली व समोरील दृश्य पाहून मूर्छित पडली. पाठोपाठ तिच्या नवऱ्याने धावतच गोट्या खेळणाऱ्या गोट्यास उचलून पापे घेण्यास सुरुवात केली. अलगकार राजश्री धक्का बसला बिचारीला. तो आहे सही सलामत, पण खरंच आहे कधी कधी आपण आपल्या मुलांना दुसऱ्यांवर सोडतो. त्यांचा काही दोष नसतो, पण ती त्यांना जपून नेता येतात का? जपून नेता येत असतील तर आपली मुलं त्यांना दगात देणार नाहीत का? किंवा आपली मुलं त्यांच्यापासून सुटका करून घेऊन दुसरीकडे जाणार नाहीत का? किंवा आपल्या मुलं नेमकं काय आवडतं याचा विचार करायला ना तुमची अलग आहे. नियमितपणे अलग पाठवत राहा. मला वाटतं तुम्ही सुद्धा 1.5-2 वर्षानंतर अलग पाठवली असेल असं नका करू. आणखीन एक व्यक्ती ज्या व्यक्तीची काव्य दरबारामध्ये ओळख झाली, ज्यांच्या कविता जबरदस्त होत्या, दिवा ठाणे येथील अलगकार पुजाली शिंदे. अलगकार पुजाली रेडिओवरील अलगची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात तुमचे सहर्ष स्वागत. पहिलीच अलग पाठवल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद. नियमितपणे अलग पाठवत राहा. अलगच्या समूहात समाविष्ट देखील तुम्ही झाला आहात. ऐकूया अलगकार पुजाली लिहितात, मी अनेकदा पाहिले होते त्या आजींना, कोणाला न कोणाला रोड क्रॉस करून रस्त्यापलीकडच्या त्यांच्या घरापर्यंत सोडून जायला सांगताना त्यांना त्यांच्या घरात घेऊन जाणारी व्यक्ती बाहेर येताना नेहमी आव्हाक चिंताग्रस्त आणि भयभीत झालेली असे. आज बराच वेळ त्यांना कोणीही क्रॉस करणारे मिळाले नाही म्हणून न राहून मी त्यांच्या जवळ गेले. त्यांचा हात पकडून त्यांना त्यांच्या घरात सोडून बाहेर आली ती इतरांसारखीच आवाक भयभीत होऊन आत आत आत आत त्यांचा हार घातलेला फोटो पाहून. अलगकार पुजारी खरंच भूताकितांवर विश्वास ठेवावा ठेवू नये, पण आत्म्यावर विश्वास ठेवायला हवा असं त्या ठिकाणी आपल्याकडे बऱ्याच आत्मशोध घेणाऱ्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे. अगदी तत्वचिंतकांनी मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा हा विषय लिहून ठेवला आहे. मला वाटतं आत्मा असतोच, तो अमर असतो, तो भटकत असावा. आणि काय होतं, आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेला भास होऊ शकतात. बऱ्याच वेळेला भासाभासाच्या खेळामध्ये आपणही व्यग्र होऊ शकतो. आपलं एखाद्याबरोबर नातं जुळलं असेल, आपल्याला एखाद्याबरोबरचे संबंध जास्त घट्ट घनिष्ठ असतील, नियमितपणे आपण ते जर पाहत असू तर कदाचित त्याच्यामुळे आपल्याला अशी गोष्ट जाणवू शकते. पण पहिल्याच फटक्यात पहिलीच अलग तुम्ही जी पाठवलीत ती अशी विचार करायला लावणारी आणि खरंच असं घडत असेल का असा एक भयपट डोळ्यासमोर उभी करणारी अलगकार पुजाली खूप छान. ऐकूया नियमितपणे अलग पाठवणारे मुक्काम पोस्ट कुंभवली तालुका जिल्हा पालघर येथील अलगकार सौ दीपाली दिलीप पिंपळे. अलगकार दीपाली लिहितात, दहीहंडी. बाळगोपाळांच्या दहीहंडीसाठी मनोराव करण्याची धडपड तो कौतुकाने बघत होता. स्वतःच्या थोट्या हाताकडे पाहून त्याच्या पापण्या ओलावल्या. अलगकार दीपाली कधी कधी प्रश्न पडतो, हा साहसी खेळ खेळलाच पाहिजे का? आणि मग प्रश्नाचं उत्तर सुद्धा सापडतं, हो खेळला पाहिजे, कारण ती संस्कृती आहे, ती भगवान श्रीकृष्णाने बांधलेली हंडी आहे आणि ती आपण फोडली पाहिजे, कारण तो आनंदाचा एक घटकाभराचा प्रसंग असतो, आनंदाचा घोट घेण्याची. पण या आनंदाच्या घोटामध्ये आनंदाचा उन्माद होतो आणि मग आपल्यावर असं व्यंगत्व, आपल्यावर असं अपंगत्व, विकलांगत्व येण्याची वेळ येते आणि आयुष्याचा अक्षरशः खेळ होतो. त्यावेळेला मात्र विचाराला वाव निर्माण होतो, विचार करायला पुरेशी संधी मिळते. अलगकार हेमुकुल या टोपणनावाने लिहिणारे अलगकार हेमंत कुलकर्णी मुलुंड मुंबई येथून अगदी सुरुवातीपासून जे आपल्यावर जोडलेले आहेत. आणि मी या अलगकार विश्वेश असतील, अलगकार हेमंत असतील, मी म्हटलं अलगकार ऋषाली असतील, तुमच्या अलग पाठवा. कारण 6व्या वर्षाच्या पदार्पणामध्ये 6व्या वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात तुमची

आलं असणं गरजेचं आहे असं मला वाटलं. आलं करहेमंत असेच सह ऋणानुबंध कायम राहू देत हीच इच्छा. तो विशीतला आणि ती साधारण 45 ची, तरी त्यांच्यातील नातं आता परिपक्व होऊ लागलं होतं. एकमेकांच्या चुकांवर कधी त्यांनी पांघरून घातलं नाही, पण वर्मावर बोट सुद्धा ठेवलं नाही. ते जसे असतील तसंच त्यांनी एकमेकांना स्वीकारलेलं अगदी गुणदोषांसह. त्यांना एकमेकांचे आकर्षण होतं, पण ते अगदी अशारीरिक. त्या काळातलं त्यांचं मैत्र हे त्या दोघांसाठी जीवनामृत ठरलेलं हे मात्र खरं. वा, अलंकार हेमंत, प्लेटॉनिक लव्हचं अप्रतिम शब्दांकन तुम्ही केलंय. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. आणि खरंच मला वाटतं, जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीचे गुण आवडतातच, पण त्या व्यक्तीचा स्वीकार दोषासह करायला हवा. इथे आणखीन एक दमदार गोष्ट तुम्ही मांडलीत, वय महत्त्वाचं नाही, मनाचं वय महत्त्वाचं आहे. शरीराचं वय हे कितीही असलं, मन जुळली की आपोआपच आपले विचार जुळतात. विचार जुळले की आपला सुसंवाद सुरू होतो. अप्रतिम अप्रतिम अलंकार हेमंत, खूपच छान. अलंकार भार्गवी कुलकर्णी आणि अलंकार क्षितिजा कुलकर्णी अर्थात माता आणि तिची सुपुत्री या दोघींच्या अलंकचा सोहळा आपण आता घेऊया. अलंकार भार्गवी कुलकर्णी रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यातून लिहितात, ज्या नियमितपणे लिहितात. तर त्याला समुद्र एवढा आवडायचा की त्याने एक दिवस त्याच्या तळाशी जायचं ठरवलं आणि त्यातच तो बुडून गेला. अलंकार भार्गवी, आईच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही अलक लेखन करताय. तुमची आई सुद्धा म्हणजेच अलंकार क्षितिजा अगदी 2 वाक्यांमध्ये अलक लिहितात, 2 ओळींमध्ये अलक लिहितात, पण कमालीचा अर्थ त्या अलकमध्ये मांडलेला असतो. तुमची अलक, दोघींची अलक असते छोटी, गोष्ट सांगते मोठी. बघा ना, त्यातच तो बुडून गेला. कदाचित समुद्रात बुडाला असेल, आणि त्यातच तो बुडून गेला म्हणजे तो गुंतला, गुंग झाला, व्यग्र झाला. त्याला तळ गाठण्याचं व्यसन लागलं, त्याला समुद्राचं व्यसन लागलं, आणि तळाशी जाण्याचं त्याचं स्वप्न हे त्याला खुणावू लागलं. वा, अलंकार भार्गवी, कमालीची सखोलता असलेली तुमची अलग, गर्भित अर्थ असलेली अलग मला भावली. ऐकूया माता अलंकार. सौ क्षितिजा कुलकर्णी रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून लिहितात स्वप्नात. आज आकाशात खूप स्वच्छंदी पक्षी दिसले, तिला मुक्त वाटले, पण स्वप्नात. अलंकार क्षितिजा पलीकडे लिहिता तुम्ही असं म्हणतो मी नेहमी. आणि आता तर तुम्ही 11 तारखेपासून सुरू होणाऱ्या दुर्गोत्सवामध्ये व्याख्यानसुद्धा देणार आहात. तुम्हा दोघींनाही मनपूर्वक धन्यवाद, आभार आणि खूप खूप शुभेच्छा. खरंच आहे, स्वच्छंदी पक्षी दिसले, तिला मुक्त वाटले, पण स्वप्नात. म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचं सुद्धा स्वप्नच राहिलंय की काय असा प्रश्न पडतो. महिला सक्षमीकरण कागदावरच की काय असा प्रश्न पडतो. तुम्हा दोघींनाही मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया अलंकार विशू ईश्वर सोलापूर यांचं वैशिष्ट्य असं आहे, कार्यक्रम आता असोत नाही तर नसोत, कार्यक्रम ऐकणार, प्रतिक्रिया देणार अगदी सुरुवातीपासून. अलंकार विशू, धन्यवाद. सोसायटीतील माणसे मंदिरात जात असताना एका व्यक्तीने म्हटलं, सोसायटीतील सोडून दिलेली काही कुत्रे रोडवर ट्रक खाली येऊन मरून पावले, तेव्हा मंदिरातल्या देवासमोर हात जोडायची ताकद कुणाजवळ नव्हती. अलंकार विशू, वेगळं लिहिता तुम्ही, तुमचा जॉनर वेगळा आहे, तुमचा विषय वेगळा असतो, तुमची मांडणी वेगळी असते. खरंच एका व्यक्तीने म्हटलं, काही कुत्रे रोडवर ट्रक खाली येऊन मरण पावले, आपल्याला भूतदया हा प्रकार शिल्लक राहिला नाही. मानवता संपले, माणुसकी संपले, तर तिथे प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा विचार आपण कधी करणार, किती करणार. आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आपल्याबरोबर असणाऱ्या कर्नाटक बँगलोर येथील अलंकार परवीन कौसर, म्हणजे अलंकार अरुणा गर्जे, अलंकार अरुणा दुद्दलवार, ही काही मंडळी, अलंकार वर्षा गंपावार, खरंच किती नावं सांगायची असा प्रश्न पडतो. ही सगळी मंडळी वारंवार अलग पाठवतात, त्यापैकी एक अलंकार परवीन. आपणही दुर्गोत्सवामध्ये आपलं मत मांडणार आहात. अलंकार परवीन लिहितात, रमजान महिन्याच्या चंद्र पाहण्यासाठी ती आपल्या गॅलरीत गेली. आकाशात छोटीशी चंद्रकोर दिसताच क्षणी तिने दुवासाठी हात पुढे केले.
तेव्हा तिला रमजानच्या शुभेच्छा देणाऱ्या आईबाबांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आले, टचकन पाणी आले. इतक्यात आमच्या चंद्रासारख्या गोड लेकीला पवित्र रमजानच्या खूप खूप शुभेच्छा, असे म्हणत तिच्या सासूने तिचे डोळे पुसले आणि तिची गळा भेट घेतली. अलंकार परवीन मानाचा मानाचा मुद्रा त्या सासूला, जिने सुनेमध्ये आपली मुलगी शोधली आणि त्या मुलीला सुद्धा जी आई वडिलांच्या आठवणीतून त्या गहिवरातून अजून बाहेर आली नाही. पण आपण सासूमध्ये सुद्धा आपली आई शोधायला हवी. ऐकूया पुढची अलक. अलंकार सौ विंदा विभव वीरकर मुंबई येथून लिहितात, आई बाबांना 3 मुले 2 मुलगे अनेक मुलगी. बाबांच्या मृत्यूपर्यंत सगळेच अलबेल होते, पण 13 वेळा संपत्तीची वाटणी झाली ती भावांनी समान वाटून घेतली. मुलीने आपल्या हिश्यात फक्त आईला मागून घेतले. अलंकार विंदा जय हो. खूपच छान. खरंच आहे, जोपर्यंत मुली आहेत मला वाटतं तोपर्यंत आई वडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची आवश्यकताच नाही, कारण संगोपन करणं पालनपोषण करणं स्त्रीच्या हातातच असतं, पाळण्याची दोरी तिच्या हातात असते, ती जगाला उद्धरते. बघा ना त्या मुलीला जिने आईला हिश्यात मागून घेतलं तिला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक. अलंकार डॉक्टर वीणा दीक्षित पुणे येथून लिहितात, व्हील चेअरवाल्यांना पुढे जाऊ दे. अहो पण व्हील चेअरवरची व्यक्ती बसलेली आहे. ह्या ताईंना व्हील चेअर ढकलणाऱ्या बाईंनी वाटेतच सोडलंय, त्यांनाही व्हील चेअरची आवश्यकता आहे. त्यांनी अधिक काळ उभं राहावं की व्हील चेअरवरील व्यक्तीनं थांबावं. अलंकार वीणा नेहमी प्रश्न उभा करता, म्हणजे मला तुमच्या अलक ऐकल्यानंतर वाचल्यानंतर द्वंद्वाच्या बाबतीमध्ये वाम जोशी या कादंबरीकारांची ओळख आठवण होते. त्यांचं असंच असतं, सुशिलेचा देव असेल, इंदू काळे सरला भोळे असेल, म्हणजे द्वंद्व बरोबर की चूक. खरंच आहे, व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती पुढे जाण्याची आवश्यकता काय आहे, तिला त्या ठिकाणी मागून देणारी व्यक्ती आहे, पण उभ्या असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी व्हीलचेअर मिळायला हवी किंवा उभ्या असलेल्या व्यक्तीला पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे, कारण त्यालाही त्या व्यक्तीलाही उभं राहता येत नाही. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कर्नाटक कोगनोळी येथील अलंकार सौरुषाली पाटील यांची अलक घेऊन आपण 6व्या वर्षातील पहिल्याच प्रयोगाची सांगता करूया. आणि अलंकार ऋषाली यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देऊया, कारण अलेक अलक जसं नियमितपणे आमचे वनगे कुटुंबीय लिहितात, नियमितपणे बागडे कुटुंबीय लिहितात, मिश्री कोटकर कुटुंबीय लिहितात, बऱ्याच जणांची नावं इथे घेता येतील. संकलन करणाऱ्या अलंकार ऋषाली पाटील आहेत. अगदी अलंकार प्रियंका कुठे होत्या कुठे गेल्यात ते आता माहिती नाही. अलंकार ऋषाली लिहितात, रात्रभर बंद खोलीत जळणाऱ्या दिव्याने पहाट्याच्या वाऱ्याला हिडवलं. आलास का मला विजवायला? वारा म्हणाला, मी कोण तुला विजवणार, तू पेटलायस तुझ्या आतल्या तेलानेच. अलंकार ऋषाली आध्यात्मिक अर्थ, मानवी जीवनाचे कंबो कंगोरे, मानवी जीवनाचे अनेक पैलू तुमच्या या अलकमध्ये उलगडून दाखवण्यासारखे आहेत. वेळेचा थोडासा अभाव आहे, कारण 15 मिनिटं होऊन गेलेत, पण तरीही आपण खास परवानगी घेऊन हा कार्यक्रम थोडासा पुढे नेला आहे. पण तुमच्या अलकमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, द्वेष असूया मत्सर, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की दुसरी व्यक्ती आपल्याला नष्ट करायला आले, पण आपल्या मनात पेटलेली ज्योत जी आहे ती तेवत वाऱ्यामुळे सुद्धा राहू शकते. फुंकर मिळाली तर ती आणखीन भगभगू शकते, आणखीन जोरात येऊ शकते. हा विचार आपल्याला काय येत नाही, आपण फक्त दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये नाक का खूप असतो किंवा आपण दुसऱ्याला दोषच का देतो, हा विचार तुम्ही मांडलात. अलंकार ऋषाली तुम्हाला मानाचा मुजरा, आणि सर्वच अलंकार मित्रांना मानाचा मुजरा. तुम्ही 5 वर्ष आरजे जगदीशभर राहिलात आणि अलगचा कार्यक्रम तुम्ही उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवलात. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आरजे जगदीश 6व्या वर्षातील प्रयोग क्रमांक 1 आणि एकूणच प्रयोग क्रमांक 221 इथे सांगता करतो, आणि तुमची परवानगी घेऊन आरजे जगदीश पुन्हा 11 ऑक्टोबरला तुमच्या समोर हजर होईल. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद घ्या।

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आजचा आपला जो तत्व आहे तो उद्दिष्ट। आपण इथे का आहोत याबद्दल स्पष्टता। मागच्या एपिसोड मध्ये आपण जिम्मेदारी या तत्वावर बोललो होतो। आज आपण बोलणार आहोत आपल्या जीवनाचे ऑब्जेक्टिव्स कसे आपण निर्धारित केले पाहिजे। मित्रांनो, एलिझाबेथ कुल्लर रॉस यांनी काय सांगितलंय ऐका। तुमच्या मनात दडलेली शांतता शोधायला शिका आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो हे समजून घ्या। आपल्या प्रत्येकाच्या जगण्याला एक कारण आहे। ते कारण, तो हेतू ओळखणे, स्वीकारणे व त्याचा आदर करणे ही यशस्वी लोकांनी केलेली कदाचित सर्वात महत्वाची कृती असते। आपण या जगात कशासाठी आलो आहेत हे जाणून घेण्यासाठी ते पुरेसा वेळ देतात आणि एकदा त्यांना आपल्या जीवनाचे उद्दिष्ट समजले की आवडीने व उत्साहाने ते त्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करतात। मित्रांनो, आपल्या जीवनाला जर निश्चित उद्दिष्ट नसेल तर आपले जीवन भरकटत जाते, हे लक्षात घ्या। भरकटणे आणि वाहत जाणे सोपे असते पण त्यातून काहीही साध्य होत नाही। पण जर आपल्या जीवनाला निश्चित उद्दिष्ट असेल तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होते। विशिष्ट ध्येय समोर ठेवून जगणे याचा अर्थ आपल्या आवडीची कामे करणे, आपल्याला ज्यात गती आहे ते काम करणे, जे आपल्याला महत्वाचे वाटते ते मिळवणे। जेव्हा आपली विशिष्ट ध्येयाने प्रेरित होता तेव्हा लोक, साधने व संधी आपल्याकडे आपोआप आकृष्ट होतात। याचा फायदा इतरांना देखील होतो कारण जेव्हा आपण आपल्या जीवन ध्येयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो तेव्हा आपली प्रत्येक कृती इतरांच्या उपयोगी पडते। मित्रांनो, आपण पण काही व्यक्तिगत जीवन ध्येय बनवले आहेत का? जसं की मी एक खूप सुंदर एक माझ्या मित्राचं उदाहरण देतो। त्यांनी आपलं जीवन ध्येय काय बनवलेलं आहे, लोकांना प्रेमाने आणि आनंदाने आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यासाठी त्यांना सहाय्य करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे। आणि हे करत असताना तो आपले सर्व कामे करीत असताना हे आपलं उद्दिष्ट पूर्ण करतो। अजून पण असे काही विधाने आहेत, अजून पण काही एक्झाम्पल्स आहेत, असे काही लोक आहेत ज्यांनी आपली जीवन उद्दिष्ट पूर्ण केलेली आहेत आणि हे पूर्ती करून ते सर्वजण स्वकर्तृत्वाने आज कोट्यवधीश बनलेले आहेत। जसे की काही एक्झाम्पल्स तुम्हाला देऊ इच्छितो। मित्रांनो, जीवन ध्येय साध्य करण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे व सक्षम बनविणे, व्यवसायाच्या माध्यमातून मानवतेबद्दलची जाणीव अधिक फुलवणे, हे सगळे उद्दिष्ट आहे मित्रांनो। तसेच देवांच्या देणग्यांचा आनंदाने स्वीकार करून व देवाने निर्मिलेल्या प्रत्येक गोष्टीवर मनापासून प्रेम करून परिपूर्ण आनंदाचे एक प्रेमळ, हसतमुख, सामर्थ्यवान व उत्साही उदाहरण बनणे व त्याद्वारे देवाची सेवा करणे। तसेच आपल्या सोभोवतालचे जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करणे, दान धर्मासाठी लाखो रुपयांची देणगी देणारे लाखो कोट्याधीश निर्माण करणे, भीती, अभाव आणि हतबलता दूर करून लोकांना धैर्य, उद्दिष्ट आणि आनंदाने परिपूर्ण असे जीवन जगण्यासाठी प्रेरित व शिक्षित करणे। मित्रांनो, ब्रायन ट्रेसी यांनी काय लिहिलंय ऐका। तुमचा जीवनाचा मुख्य उद्देश ठरवा आणि या उद्दिष्ट भोवतीच तुमच्या सर्व कृती केंद्रित करा। एकदा की आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरले की मग त्या उद्दिष्टाभोवती आपण आपल्या सर्व कृती केंद्रित करू शकतो। आपली प्रत्येक कृती ही आपल्या ध्येयाशी निगडीत असली पाहिजे। जर एखादी कृती आपल्या उद्दिष्टाशी सुसंगत नसेल तर ती कृती टाळावी। मित्रांनो, मग अशी कोणती कृती आपल्याला टाळायला हवी जी आपण एक उद्दिष्ट ठेवलंय आणि आपली कृती त्या उद्दिष्टाला धरून नसेल तर मग ती कशी टाळावी? एक खूप सुंदर उदाहरण आपण विश्रांतीनंतर बघूया।
जुली लॉप्साय यांनी कसं आपलं उद्दिष्ट निश्चित केलं हे खूप सुंदर उदाहरण आपल्या समोर या विश्रांतीनंतर घेऊन येतोय.

0: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, गर्व आहे मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत आपलं स्वागत आहे आपल्या शो मध्ये। त्याचं नाव आहे रंग नवे। विश्रांतीच्या आधी आपण कृती आणि त्याच्या मागे लपलेले कारण याबद्दल बोलत होतो, त्याचबरोबर आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत, जुली लापलाय। मित्रांनो, आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी ध्येयाचे होकायंत्र नसेल तर आपली उद्दिष्ट व कृती सफल होणे अवघड आहे। आपण चुकीच्या भिंतीला शिडी लावली आहे की काय हे कळण्यासाठी कोणी शिडी पूर्ण चढून तर जात नाही। जुली लापलाय जेव्हा लहान होती तेव्हा तिला प्राण्यांचे प्रचंड वेळ होते। साहजिकच, जुली तू पशुवैद्य झाली पाहिजेस, तू एक चांगली पशुवैद्य होशील, तू तेच केले पाहिजेस, अशी वाक्य ऐकतच ती लहानाची मोठी झाली। त्यामुळे तिने जेव्हा विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा तिने जीवशास्त्र, शरीररचनाशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय निवडले आणि पशुवैद्य होण्यासाठी अभ्यास सुरू केला। रोटरी दूतावासाची शिष्यवृत्ती मिळाल्याने इंग्लंडमधील मँचेस्टर इथे करण्याची संधी मिळाली। कुटुंबापासून दूर, शिवाय शिक्षकांचं कुठलंही दडपण नसताना, जीवशास्त्राच्या पुस्तकांच्या गराड्यात बसलेली असताना तिच्या मनात अचानक विचार आले, तुला माहिती आहे माझी अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे, माझी अशी दयनीय अवस्था का झाली, मी काय करते, मला मुळी पशुवैद्य व्हायचं नाहीये। मग जुलीने स्वतःला विचारले, अशी कोणती नोकरी आहे जी मी पगार नसला तरी आनंदाने करेन पण प्रत्यक्षात ती मला पगारही देईल। पशुवैद्याची नोकरी तर नक्कीच नाही, ही नोकरी योग्य नाही। मग तिच्या पूर्वायुष्यातील कोणकोणत्या कृतींनी तिला सर्वाधिक आनंद मिळून दिला हे ती आठवू लागली आणि तिला एकदम आठवले, युवक नेतृत्व शिबिरामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करताना तिला मनापासून आनंद झाला होता। शिवाय त्यापूर्वी विद्यापीठातील संवाद व नेतृत्व विषयक अभ्यासक्रम ऐच्छिक विषय म्हणून घेतले होते, तेव्हाही तिला ते खूप आवडले होते। हे माझ्या लक्षात कसं आलं नाही, मी आता पदवीच्या चौथ्या वर्षाला आहे आणि आता माझ्या लक्षात येते की माझा रस्ता चुकलाय, माझ्या समोर हा पर्याय नेहमी दिसत होता पण मी त्यांच्याविषयी विचार करण्यासाठी कधी वेळच काढला नाही। या नव्या साक्षात्काराने प्रेरित होऊन जुलीने तिच्या इंग्लंडमधील उर्वरित वास्तव्यात संभाषण व माध्यम सादरीकरण या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केले। ती जेव्हा विद्यापीठात परत आली तेव्हा विद्यापीठात प्रशासनाला तिने नेतृत्व विकास या विषयाचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रयत्नपूर्वक राजी केले। पदवीधर व्हायला तिला 2 वर्ष उशीर झाला पण दरम्यानच्या काळात तिने पेटॉगनसाठी नेतृत्व प्रशिक्षण व विकास विभागाची वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले। तिने मिस व्हर्जिनिया USA स्पर्धा जिंकली आणि त्यामुळे 2002 सालातील बहुतेक काळ तिला संपूर्ण व्हर्जिनिया राज्य फिरण्याची व लहान मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। अगदी अलीकडेच तिने रोल मॉडेल्स अँड मेटर्स फॉर यूथ फाउंडेशनची स्थापना केली आहे। लहान मुलांसाठी एकमेकांसाठी आदर्श उदाहरण, रोल मॉडेल कसे बनावे याचे प्रशिक्षण ती या संस्थेमार्फत देत असते। आपले ध्येय जर स्पष्ट असेल तर आपली जीवनात किती मोठी झेप घेऊ शकतो याचा ती पुरावाच आहे। मित्रांनो, बघितलं, जुलीने आपल्या मनाला विचारलं कुठं मिस करत आहो आणि तिला उत्तर मिळालं। मित्रांनो, अंतर्मनाची साथ ऐकण्यातच खरा आनंद आहे। या विषयावर आपण बोलूया एका विश्रांतीनंतर। घेऊया एक विश्रांती,

0: स्वागत आहे मित्रांनो विश्रांतीनंतर. विश्रांतीच्या आधी आपण अंतर्मनाबद्दल बोलत होतो. मित्रांनो, अंतर्मनाची साध ऐकण्यातच खरा आनंद आहे. डेम रिबेका वेस्ट यांनी काय सांगितलंय याबद्दल ऐका मित्रांनो. आपल्या स्वतःच्या इच्छांशी प्रामाणिक राहणे हे व्यक्तीचे कर्तव्य आहे. आपण आपल्या आंतरिक इच्छांना शरण गेले पाहिजे. आपल्याला जन्मताच एक आंतरिक मार्गदर्शन यंत्रणा लाभलेली असते. ही यंत्रणा आपल्या प्रयोजनानुसार वागताय की नाही हे आपल्याला मिळणाऱ्या आनंदाच्या प्रमाणावरून आपल्याला सांगत असते. ज्या गोष्टीतून आपल्याला सर्वोच्च आनंद मिळतो ती गोष्ट आपल्या ध्येयाला पूरक असते. जर आपल्याला आपले प्रयोजन शोधायचे असेल तर ज्या त्यावेळी आपल्या अतिशय आनंद झाला किंवा छान वाटलं अशा प्रसंगाची यादी करा. या प्रसंगामधील समान धागे कोणते, या अनुभवातून आपल्याला जगण्यासाठी एखादा मार्ग सापडतोय का? मित्रांनो, पॅट विलियम्स हा ओरलँडो मॅजिक बास्केटबॉल संघाचा वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. त्याने 36 पुस्तके लिहिली आहेत. तसेच तो एक व्यावसायिक वक्ता देखील आहे. जेव्हा त्याला विचारले की तुझ्या मते यशस्वी होण्याचे सर्वात मोठे रहस्य कोणते, तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला कोणते काम मनापासून आवडते ते शक्य तितक्या लवकर ओळखा आणि मग तेच काम आपल्या उपजीविकेचे साधन कसे बनेल या विचारावर लक्ष केंद्रित करा. पॅटला लहानपणापासून खेळ, विशेषतः बेसबॉल आवडायचा. जेव्हा त्याचे वडील पहिल्यांदा त्याला फिलाडेल्फिया येथे बेसबॉल खेळायला घेऊन गेले तेव्हा तो बेसबॉलच्या प्रेमातच पडला. न्यूयॉर्क टाइम्स मधील क्रीडाविषयक बातम्या वाचून तो वाचायला शिकला. मोठेपणे आपण खेळामध्येच करिअर करणार आहोत हे त्याला माहीत होते. त्याने प्रत्येक क्षण त्यासाठीच खर्च केला. त्याने बेसबॉलचे पत्ते गोळा केले, खेळात भाग घेतला व शाळेच्या वार्तापत्रातील क्रीडा विभागाचे लेखन केले. नोकरी सुरुवात केली. त्यानंतर फिलाडेल्फिया 76ers बास्केटबॉल संघासाठी नोकरी केली. NBA ने जेव्हा ऑरलँडोला विस्तारित संघाचे विशेषज्ञ देण्याचा विचार सुरू केला तेव्हा पॅटने तिथे आपली बाजू हिरिरीने मांडली. आता पॅटने साठी गाठली आहे आणि गेली 40 अधिक वर्षे तो त्याच्या आवडीचे काम करतो आहे. त्यातला प्रत्येक क्षण त्याने आनंद घेतलाय. आपल्याला सर्वात जास्त आनंद कोणत्या कामात मिळतो हे जर आपण स्पष्टपणे कळाले तर आपले ध्येय आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसू लागते. मित्रांनो, आपल्या उद्दिष्टाशी प्रामाणिकपणे राहणे. एकदा आपण आपले जीवन ध्येय ठरवले आणि लिहून काढले की दररोज विशेषतः सकाळी ते वाचा. जर आपल्याला कलात्मक दृष्टी असेल त्या जीवन ध्येयाचे सार सांगणारे एखादे चित्र अगर प्रतीक रेखाटा आणि फ्रीजवर, टेबलासमोर किंवा पलंगाजवळ किंवा दिवसभरात अनेकदा आपल्याला सहज दिसेल अशा कोणत्याही ठिकाणी अडकवा. यामुळे आपले ध्येय सतत आपल्या नजरेसमोर राहील. आपले जीवन ध्येय ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे थोडा वेळ काढा आणि शांत वेळेत आपल्या मनाचं प्रतिबिंब पहा. म्हणजेच ध्यान धारणा, मनन चिंतन. त्या शांततेत स्वतःला एक प्रश्न विचारा, माझा जगण्याचा उद्देश काय, या विश्वात माझ्या वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका कोणती. या प्रश्नाचे उत्तर शोधू नका, ते अलगदपणे तुमच्याकडे आले पाहिजे. तुमच्या कल्पने इतके ते स्पष्ट व तपशीलावर असू द्या. तुम्हाला मिळणारे उत्तर अलंकारिक किंवा काव्यात्मक असण्याची गरज नाही. त्या शब्दांना तुम्ही किती प्रेरित होता हे महत्वाचे आहे. मित्रांनो, चला तर मग आपल्या अंतर्मनात जाऊन शोधूया. जर आतापर्यंत आपण हे कार्य केलं नसेल तरी काही हरकत नाही. आपल्या अंतर्नादातनं असे कोणते उद्दिष्ट अजूनपर्यंत आपण पूर्ण केलेले नाहीत किंवा बनवले नाहीत ते शोधावे आणि त्याच्यावर लगेच आपण कृती करावी. हे माझ्यासाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी हे करणं खूप अत्यंत आवश्यक आहे. आपले उद्दिष्ट हे आपल्यासाठी आणि आपल्यामुळे सर्वांसाठी हितकारक असतील असा तो उद्दिष्ट असायला हवा. मित्रांनो, आजचा आपला एपिसोड उद्दिष्ट या कृतीवर होता. असाच नवीन कृती आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत.
1: आनंदाचे सुर, पुण्याचा लाद, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: गुलगुले भाई गुलगुले, मजे मजेदार बने, मिर्ची मसाले के जोर खूब बने तैयार।
1: बोगी बोगी बोगी बोगी बोगी बोगी
2: यो यो यो यो
1: बोगी बोगी बोगी बोगी बोगी बोगी।